घड्याळ 5:30 आणि 18 सेकंद झाली आहेत. ओके, नऊ कम्प्युटर टेस्टिंग प्लस फर्स्ट सेकंड मायक्रोफोन टेस्टिंग.

म्युझिकली यॉर्स आकाशवाणी एफ एम रेनबो. यशानो जाणून घेऊया आयशा दिसा 105.4 मेगाहर्ट्स एफ एम रेनबो सेवेत वितरपच्या तरेकवार अशा कार्यवेंची रूपरेषा. यशानो रूपरेषा सांगून झाल्या उपरांत 10:10 मिनिटांचेर पुष्पांजली भक्तिगीता आणि देशभक्तिगीतांची ही कार्यावळ, बरोबर 10:30 मिनिटांचेर कोकणीतल्यान मुखेल खबरो आणि त्या उपरांत हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यावळीत उस्ताद असद अली खा हांचे रुद्रवीणा वादन तुमकां ऐकपाक मेळटले. राग मिया की तोडी. 7:05 मिनिटांचेर इंग्लिशेंतल्यान खबरो आणि 7:10 मिनिटांचेर नमस्कार गोवा कार्यावळ.

आकाशवाणी पणजी केंद्राच्यो कार्यावळी आता ऐकात आकाशवाणी पणजीच्या यूट्यूब चॅनलाचेर FM रेनबो गोवा. लाईक करात, सबस्क्राईब करात आणि शेअर करात FM रेनबो गोवा.

म्युझिकल युअर्स आकाशवाणी एफ एम रेनबो इष्टांबरोबर 16 वाजून 10 मिनटं आणि 28 सेकंद जातात. पुष्पांजली या भक्तिगीता आणि देशभक्तिगीतांच्या कार्यावळीन तुमकां येवकार. इष्टांनो पयल्याच सुवातेचेर

तोर पिकाची गाणेकर ह्यांनी शब्दबद्ध केलेले हे गीत तुम्ही ऐकले पुष्पांजली या कार्यवेळीत बरोबर 16:15 आणि 48 सेकंद या खिणांक जाता.

बेश्टान हो लोटली कोयर पंगडाचो आवाज ह्या गीता खातीर तुमी आयकलो. स्वराजान बरोबर 27 मिनटां आनी 40 सेकंद जातात. आयकपाक दिता एक देशभक्ती गीत आझादीचे आमचे वडे वलय वलय रे.

0: म्युजिकल युअर्स आकाशवाणी एफ एम रेनबो इश्टनो कायस खिणा भितर आयकपाक रावात कोंकणींतल्यान मुखेल खबरो.
1: नमस्कार, हांव अक्षता, ह्यो आसात कांय मुखेल खबरो. आयज सकाळीं 11 वरांचेर आकाशवाणीचेर जावपी मन की बात कार्यावळींत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी देशांतल्या आनी विदेशांतल्या लोकां कडेन आपले विचार मांडटले. म्यानमाराचे राष्ट्राध्यक्ष यु मिन ऑंग लायंग काल सांजे वेळार 5 दिसांच्या भारत भोंवडेर नवी दिल्लींत पावले. नवी दिल्लीच्या आयजीआय विमानतळार स्काय कास्ट प्रणाली सुरू केल्ल्याची केंद्रीय नागरी विमानन मंत्री राम मोहन नायडू हांणी तोखणाय केल्या. सरकारान फुडल्या म्हयन्याच्या 1 तारखेसावन अंदू 31 ऑक्टोबर मेरेन कापसाच्या आयातीचेर तात्पुरती सूट दिल्या. अर्थीक मंत्रालयाच्या म्हणण्या प्रमाण अस्तंत आशियांत चालू आशिल्ल्या संघर्षाक लागून संवसारीक अनिश्चिताय निर्माण जाली तरी भारताची अर्थीक कामगिरी लवचीक उरल्या अशें सांगलां. वेंचणूक आयोगान आपली कायदेशीर चौकटी आनीक घटमूट करपा खातीर नवी दिल्लींत भारतीय वेंचणूक आयोगाच्या सल्लागारांची राष्ट्रीय परिशद 2026 आयोजीत केल्या. गोंय ल्हान पूण सोबीत. गोंयची अस्मिताय, संस्कृती, परंपरा आनी वेगळेपण सांबाळून गोंय सरकारान गोंयची उदरगत करची अशें उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन हांणी म्हणला. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन हांच्या हस्तुकी काल सुधारीत दिनदयाळ स्वास्थ सेवा येवजणेचो शुभारंभ जालो. नामनेचे कार्टुनिस्ट आनी गोंयचे सुपुत्र मारियो मिरांडा हांच्या चित्राचेर आधारीत टपाल तिकीट आनी टपाल कवरा वांगडा गोवा इंजिनियरींग द नेक्स्ट एरा कॉफी टेबल पुस्तकाचें उपराष्ट्रपतींच्या हस्तुकी प्रकाशन जालें. गोंयांक 5 वेळा स्वयंपूर्ण आनी विकसीत करपाक जण एकल्यान गोंयकारांक वावुरचें अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी म्हणलां. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागावरवी खबरां वाचक तशेंच अणकारक पदा खातीर तात्पुरत्या कराराचेर पात्र उमेदवारा कडल्यान अर्ज मागयल्यात. अर्ज करपाक निमणी तारीख 1 जून आसा. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

0: प्रसार भारतीन सुरू केला आपलो नवो OTT प्लॅटफॉर्म
1: वेव्स.
0: हातून तुमका विनामूल्य मेळटात
1: मुव्हीज, शोज, सिरियल्स, ऑडिओ गेम्स, लाईव्ह इव्हेंट्स आणि खूप किदें.
0: तर करात बेगोबेग डाउनलोड
1: वेव्स अँड्रॉइड प्ले स्टोर तसेच ऍपल iOS वेल्यान.
0: वेव्स, तुमच्या मनोरंजनाची शानदार हमी.
1: वेव्स.
2: एकशे पाच शहर मेगाहर्ट्स FM रेनबो इष्टानो बरोबर सवरजान 33:30 जातात. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यावळीत तुमका मायमोगाचो योकार उस्ताद असद अली खा हांच्या वीणा वादनात तुमका ऐकपाक देता राग मिया की तोडी.

इकडं हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या घरावळीनं उस्ताद असद अली खा ह्यांच्या वादनात रुद्र वीणा वादन तुम्ही ऐकलंय, राग आशिल्लो मिया की तोडी. आणि इकडं याचबरोबर हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची ही कार्यावळ हांगाच सोंपता.

0: नमस्कार गोवा, गुड मॉर्निंग गोवा. इष्टानो माये मोगाचो योकार तुमका सगळ्यांक भेटयता. काळजासान उर्वेभरीत योकार तुमका सगळ्यांक भेटयता आयच्या ह्या नमस्कार गोवा कार्यावळीन. इश्टानो बरोबर 7:11 आणि 58 सेकंद जातात. इश्टानो आयज आयतार म्हणटकूच सुटयेचो दीस आणि तुमचो संडे तुम्ही एन्जॉय करता आसतले. आणि तुम्ही या खिणाक आसा 105.4 MHz FM रेनबो सेवेत. हा आणि हांव तुमच्या सांगाताक आसा आर जे प्रकाश. इश्टानो आयच्या दिसाची सुंदर अशी आम्ही सुरवात करूया. ऐकूया विचार किरण हे सुंदर विचार घेऊन आम्ही दिसान फुडें सरूया आणि त्या उपरांत ऐकूया आयचो दिनविशेष.
1: आमच्या नित्याच्या प्रार्थनेत उतरां नासली चलता, पूण काळीत मात आसपाकच जाय. काळजा बगर आयिल्लीं उतरां तर नाकाच नाका. एखादो देश आणि ताजी नैतिक मूल्यां कितलीं भान आसात हें त्या थंयच्या प्राण्याक कशी वागणूक दितात ताजे वयल्यान समजतात. देखूनच प्राणी मात्रांचेर मोग करात. महात्मा गांधी.

31 मे दिन विशेष. 31 मे हो दीस जगभरांत तंबाखू विरोधी दीस म्हणून पाळटात. तंबाखूच्या सेवनान जावपी दुयेंसां आनी मरण ही जगभराची समस्या. हाचीच दखल घेवन जागतीक आरोग्य संघटनेन म्हळ्यारच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनान 31 मे हो जागतीक तंबाखू विरोधी दीस म्हूण घोशीत केला. दर वर्सा तंबाखूच्या वापराच्या एका विशयाचेर हो दीस उजवाड घालता. शेतकाऱ्यां मदीं तंबाखूच्या जाग्यार दुसऱ्या पिकाचे उत्पन्न घेवपाचेर ही जागृती निर्माण करता. तंबाखून कितलेशेच तरेची रसायनां आसता, हातूंतलेंच निकोटीन हे मुख्य आनी हाचे परिणाम हे कर्करोगासारख्या दुयेंसाक कारणीभूत थारता. जेन्ना शेतकार ही तंबाखूची पानां हाताळटात तेन्ना ग्रीन टॉबॅको सिकनेस हे दुयेंस तांकां जावंक शकता. तंबाखून आशिल्लें निकोटीन हे आमचे कुडीक हानिकारक थारता. तंबाखू खंयच्याय रुपान हो मालूच. सिगरेट वो विडी ओडप, तंबाखू खावप, पान खावप, चुनो मिश्रीत पान हें सगळें आमच्या शरिराक हानिकारक थारता. आनी हाचेरूच जागृकता निर्माण करपा खातीर आयचो हो दीस तंबाखू विरोधी दीस म्हणून पाळटात. तर आयचो हो खास दीस आमी याद दवरता तंबाखू विरोधी दीस म्हणून. आनीकय खुबशीं खाशेलपणां घेवन येता आयचो हो दीस. आयचे हे दिसा 1910 वर्सा दक्षिण आफ्रिकेक स्वातंत्र मेळिल्ले. तर पाकिस्तानांत बलुचिस्तान प्रांतांत आयचे दिसा 1935 वर्सा 7.7 रिस्टर तीव्रतेचो भूकंप जाल्लो आनी सुमार 56,000 लोकांक मरण आयिल्ले. दुसऱ्या महायुद्धांत आयचेच दिसा 1942 वर्सा जपानी पाणबुडयांनी सिडनी शाराचेर हल्लो केल्लो. तर 1952 वर्सा 31 मे हे दिसा भारतान संगीत नाटक अकादमीची स्थापना जाल्ली. दक्षिण आफ्रिका प्रजासत्ताक जाले तो दीस आयचोच 31 मे 1961. नेल्सन मंडेला हांकां लेनीन आंतरराष्ट्रीय शांतता पुरस्कार जाहीर जाल्लो आयचे दिसा 31 मे 1990 वर्सा. तर नामनेचे गुजराती कवी हरिंद्र दवे हांकां 1991 वर्साचो कबीर सन्मान मध्य प्रदेश सरकारा कडल्यान जाहीर जालो आयचे दिसा 1992 वर्सा. आयज आमी याद काडटा महाराणी अहिल्ल्याबाई होळकर हांची. आयज तांचो जल्माचो दीस.

कृष्णनो नमस्कार को आहे कार्यवळ तुम्ही ऐकतात बरोबर 7:21 आणि 40 सेकंद जातात. कृष्णनो आय पी एल लीग ही निमण्या काय पाहुण्यावर पावल्या. कृष्णनो क्वालिफायर 1 आणि क्वालिफायर 2 हे खेळ झाले असा आणि आर सी बी पहिलीच फायनलीत पावली. त्या उपरांत गुजरात टायटन्स हांची राजस्थान रॉयल हांच्याबरोबर क्वालिफायर 2 झाली आणि आता परत गुजरात टायटन्स हो संघ फायनलीत पावला. आणि आज इष्टानो सांजच्या वेळार आर सी बी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि गुजरात टायटन्स हांच्या मदीं ही फायनल आमकां पळोवपाक मेळटली गुजराताच्या नरेंद्र मोदी इंटरनॅशनल स्टेडियम हांगासरल्यान. सो सगळ्यांची नजर हाचेर आसतलीच, कोण हे किताब जिखता हाचेर सगळ्यांचीच नजर आसतली.

हॅलो नमस्कार, गो आहे कार्यवळ. तुम्ही ऐकत आहात बरोबर 7:24:55 जात आहात. काय शिणा भीतर 7:25 मिनिटांची राईक पाकडावात प्रादेशिक कोकणी खबरो.

0: नमस्कार गोवा इश्टांनो, परत एकदा तुमकां सगळ्यांक येवकार नमस्कार. गोवा कार्यावळीन प्रादेशीक कोंकणी खबरो आमी आयकल्यो आनी आतां बरोबर 7:31 आनी 45 सेकंद जातात. नमस्कार गोवा कार्यावळी अंतर्गत तुमकां आयकपाक दिता सप्तसूर ही कार्यावळ. आयचो राग आसा राग किरवाणी. ह्या विशीं तुमकां माहिती मेळटली इश्टांनो लेखन संशोधन आनी निवेदन करपी पंडीत योगराज नायक.
1: सप्तसूर शास्त्रीय संगीताची सोप्या पद्धतीन वळख करून दिवपी कार्यावळ सप्तसूर. आकाशवाणीच्या संग्रहालयातल्यान घेतिल्ली ही कार्यावळ सप्तसूर. संशोधन लेखन आणि निवेदन पंडित योगराज नायक. सप्तसूर.

तर आता पळूया एक नाट्यगीत. ह्या नाट्यगीतान पंडित जितेंद्र अभिषेके हांणी किरवाणी रागाचो खूप बरे तरेन वापर केल्लो आसा आणि हे पदही खूपच लोकप्रिय झाले आसा. तर ऐकूया किरवाणी रागाचेर आधारित हे पद धाडिला राम तिनेका वनी.

किरवाणी हो राग कर्नाटक संगीतातल्या उत्तर हिंदुस्थानी संगीतात आला. तर आता मी मच्छे पळूया की कर्नाटक संगीत आणि उत्तर हिंदुस्थानी संगीत हातून फरक किती. तर कर्नाटक संगीत आणि उत्तर हिंदुस्थानी संगीतात 12-12 स्वर असतात, पण त्यांचे सूर आणि नावं वेगवेगळे. तर उदाहरणात पळूयात, सा म्हटल्यावर त्यांचं साच, आमचो कोमल ऋषभ म्हटल्यावर त्यांचं शुद्ध ऋषभ, आमचं शुद्ध रे म्हटल्यावर त्यांचं पंचश्रुती रे अथवा शुद्ध ग असे ते म्हणतात, आमचं कोमल गंधार म्हटल्यावर त्यांचं षटश्रुती रे किंवा साधारण गंधार, म्हणजे आमच्या इथून शुद्ध गंधार असं म्हणूया, आमच्या इथून शुद्ध गंधार त्याका ते अंतर्ग असे म्हणतात, आमच्या इथून शुद्ध मध्यम त्याका ते शुद्ध मध्यमच म्हणतात, तीव्र मध्यमाक प्रतिमध्यम असे म्हणतात, कोमल दैवताक शुद्ध दैवत म्हणतात, शुद्ध धक पंचमश्रुती ध किंवा शुद्ध नी असे म्हणतात, आणि कोमल नीक षटश्रुती ध किंवा कौशिक नी असे म्हणतात, आणि आमच्या शुद्ध निषादाक काकली निषाद असे त्यांच्या संगीत पद्धतीन म्हणतात. दुसरो फरक एक असो असा की आमचे संगीत हे 10 थाटांचे आधारित असतात, त्या 10 थाटातल्यान आमचे सगळे राग उत्पन्न जातात, पण दक्षिण संगीत पद्धतीन त्यांचे थाट असतात 72 आणि त्यांचे जे राग संगीत असा ह्या 72 थाटांचे आधारित असतात. ह्याच्याबद्दल तुमका आणि माहिती देता, पण त्याच्या पहिली ही रचना ऐकत.

ही रचना आशिल्ली आकाशवाणीच्या पणजी केंद्राच्या वाद्यवृंदाची. तर आम्ही उलयताले दक्षिण आणि उत्तर हिंदुस्थानी संगीताचे वेगळेपणाविषयी. या दोन्ही पद्धतीन आणि एक वडलो फरक असो की ह्या कर्नाटक संगीतान जे राग वाजयतात किंवा गातात ते वेळ

तर ऐकुप्यानो कसो दिसलो चित्रपट गीतातलो हो राग किरवाणी? आमी उलयताले वदळ कर्नाटक संगीत आणि शास्त्रीय संगीत हांच्या वेगळेपणा विषयी. हातून आताच म्हाका एक याद झाली आणि एक महत्वाचे वेगळेपण ते अशे की उत्तर हिंदुस्थानी संगीतान ज्यो चिजो गातात त्यो ब्रज भाषा हिंदी उर्दू पंजाबी आणि मारवाडी या भाषेन असतात. जाल्यार कर्नाटक संगीतातल्यो सगळ्यो रचना कन्नड तेलुगू तामिळ इत्यादी भाषेन असतात. तर आता आम्ही ऐकूया शास्त्रीय संगीत म्हणजेच राग संगीतातलो किरवाणी हो राग बासरीचेर. पंडित हरिप्रसाद चौरासिया हांणी खूपच सुंदर रितीन किरवाणी रागाची मांडणी केल्ली आसात. तर ऐकात.

तर हो आशिल्लो बासरीचे राग किरवाणी. किरवाणी हो कर्नाटक संगीतातलो राग, पूण कर्नाटक संगीतातल्यान तो उत्तर भारतीय संगीतांत केन्ना आणि कोणी हाडलो हाच्या बद्दल दुमत असा. पूण आम्ही जर पोन्नी पद ऐकत झाल्यार असे दिसता की हो राग आमच्या संगीतात येऊन किमान 200 वर्ष तरी झाले जाऊयेत. आता हेच पळया न्ही, कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर हांच्या एका नाटकान पंडित भास्कर बुवा बखले हाणी 18व्या शेकड्यान ह्या नाटकाक संगीत दिल्ले, विद्याहरण ह्या नाटकाक. तर ह्या नाटकान एका पदान किरवाणी ह्या रागाचो वापर भास्कर बुवा बखले हांणी केल्लो असा. तर ऐकूया हे नाट्यगीत.

0: आणि उत्तर भारतीय विद्वानांनी आपणायल्लो राग किरवाणी. आणि ही कार्यावळ तुमकां आवडली अशें गृहीत धरता आणि तुमचो निरोप घेता. नमस्कार.
1: सप्तसूर शास्त्रीय संगीताची सोप्या पद्धतीन वळख करून दिवपी आणि आकाशवाणीच्या संग्रहालयातल्यान घेतिल्ली ही कार्यावळ सप्तसूर. संशोधन, लेखन आणि निवेदन पंडित योगराज नायक. ही आकाशवाणी पणजी केंद्राची निर्मिती.
2: शनो सप्तसूर ह्या कार्यावळीत राग किरवाणी ह्या विषयी आम्ही जाणून घेतले. आणि शनो ह्याच बरोबर नमस्कार गोवा ह्या कार्यावळीतल्यान सुद्धा या खिणाक निरोप.

म्युझिकली यॉस आकाशवाणी एफ एम रेनबो स्टॅनोबरोबर 8 वाजून 15 मिनटं आणि 36 सेकंद जातात. कातारांच्या कार्यावळीन हा आर जे प्रकाश तुमकां माय मोगाचो योकार देता.

عشاني قوبي شنو سميتا اني اندونيسان انسو आवाज हक्कातर खातीर तुमी आयकलो बरोबर 8 वरांच्यान 20 मिनटां आनी 4 सेकंद जातात. तुमचो संडे हो तुमी एन्जॉय करता ह्या कातारांच्या कार्यावळी बरोबर. आनी हांव आरजे प्रकाश तुमच्या बरोबर आसा. एशाणू मुखावयले कातार आल्फ्रेड रोज हांचो आवाज.

अमेरिकी पाउशी हाइस्टन लर्ना हान्छ आवाज यहाँ कतारा खतिर तुम्हें कुल मुना रोचन आम्ही राहुची इशानो हे ही कतारांची खरे ओळसुद्धा का मुनाच्या भोवणेर वरता असलेली हातून कायच दुभावना सोबित सुंदर कातारांची कार्यावळ तुम्ही एन्जॉय करता 105.4 मेगाहर्ट्स FM रेनबो सेवेत इशानो मुखावेले कातार मिस्टर मॅट गायता अंजेला.

मिस्टर नौ कातारांची कार्यावळ तुम्ही ऐकतात, मिस्टर मॅट हांचो आवाज, आणि तुमकां याद करून दिता कांयच खिणां भितर 8:40 मिनटांची रॅकपाक रावात कोंकणींतल्यान राष्ट्रीय खबरो.

नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवीं मनाली प्रभुगांवकर तुमकां ह्यो राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज सकाळी 11 वरांचेर आकाशवाणीचेर जावपी मन की बात कार्यावळीवरवीं देश विदेशांतल्या लोकांकडेन आपले विचार मांडटले. ऑपरेशन सिंदूर वेळार भारतीय नौदळान पाकिस्तान नौदळाक तांच्या बंदरांनीच मर्यादीत रावपाक लायिल्ले अशें संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हांणी सांगलां. म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष मिन ऑंग ल्यांग 5 दिसांच्या भारत भोंवडेर नवी दिल्लीत पावले. काल बिहारांतल्या गयात महाबोधी देवळांत केली पुजा. केंद्र सरकारान फाल्यां सावन पेट्रोल, डिझेल आनी विमान इंधनाचेर सुधारीत निर्यात शुल्क लागू केल्यात. आयपीएल क्रिकेटांत आयज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमार गुजरात टायटन्स आनी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आड फायनलीचो खेळ जातलो. आनी भारतीय हवामान खात्यान केरळ, माहे, तमिळनाडू, पुडुचेरी आनी करायकलात बुधवार मेरेन उटंगराचो पावस पडपाचो अदमास उक्तायला. आता पुराय खबरो. आयज सकाळी 11 वरांचेर आकाशवाणीचेर जावपी मन की बात कार्यावळीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी देश विदेशांतल्या लोकांकडेन आपले विचार मांडटले. म्हयन्याळ्या रेडिओ कार्यावळीचो हो 134वो भाग आसतलो. ही कार्यावळ पुराय आकाशवाणी आनी दूरदर्शन नेटवर्क, AIR न्यूज संकेतथळ, न्यूज ऑन एअर मोबायल ॲपाचेर प्रसारीत जातली.

0: तशेंच एआयआर न्यूज, डीडी न्यूज, पीएमओ आनी म्हायती आनी प्रसारण मंत्रालयाच्या युट्यूब चॅनलाचेर ताचे थेट प्रसारण जातले. आकाशवाणी हिंदी प्रसारणा उपरांत रोखडीच प्रादेशीक भाषांनी ही कार्यावळ प्रसारित करतली. ऑपरेशन सिंदुरा वेळार भारतीय नौदळान पुराय पाकिस्तान नौदळाक तांच्या बंदरांनीच मर्यादीक रावपाक लायिल्ले अशें संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हांणी सांगलां. लखनौतल्या नौदळ संग्रहालयाच्या नौसेना शौर्य वाटिका उक्तावण सुवाळ्यांत उलोवप करतना मंत्री राजनाथ सिंग हांणी ऑपरेशन सिंदुरा वेळार पाकिस्तानाचेर दबाव कायम दवरपाक नौदळाचो म्हत्वाचो वांटो आशिल्लो अशें सांगले. ताका लागून पाकिस्तानाचे पुराय नौदळ ताच्या बंदरांनीच उरले. पहलगाम आतंकवादी हल्ल्याचो सूड घेवपा खातीर 7 मे 2025 दिसा ऑपरेशन सिंदूर सुरू केल्ले. पाकिस्तान आनी पाकिस्तान व्याप्त काश्मीरातल्या जायत्या आतंकवादी मुळाव्या साधन सुविधांचेर भारतीय सैन्यान नेटान हल्लो केल्लो अशें मंत्री राजनाथ सिंग हांणी सांगले. म्यानमाराचे राष्ट्राध्यक्ष मिन ऑंग ल्हांग काल सांजे 5 दिसांच्या भारत भोंवडेर नवी दिल्लीत पावले. केंद्रीय विदेश वेव्हार राज्यमंत्री किर्तीवर्धन सिंग हांणी विमानतळार तांकां येवकार दिलो. ताचे आदीं काल म्यानमारच्या राष्ट्राध्यक्षान बिहारांतल्या गयांत भेट दिवन महाबोधी देवळांत प्रार्थना केली. तांचे वांगडा जायते मंत्रीमंडळ वांगडी, वरिष्ठ अधिकारी आनी वेवसायीक फुडारी हांचो आसपाव आशिल्ले उंचेल्या पांवड्यावेले शिष्टमंडळ आसा. सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टांत विदेश वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर हांणी म्यानमारच्या राष्ट्राध्यक्षांनी बऱ्याच काळासावन केल्लो द्विपक्षीय सहकार्य आनी खोलायेन केल्ल्या सकारात्मक भावनेची तोखणाय केली. शांतताय, प्रगती आनी समृद्धी खातीर भागीदारी मुखार व्हरपाक प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांचे वांगडा मिन ऑंग ल्हांग हांची बसका जावपाची आस्त बाळगिता अशें तांणी सांगले. दोनूय देशांमदले इतिहासीक आनी सांस्कृतीक संबंद आनीक घटमूट करपा विशीं प्रधानमंत्री मोदी हांचे कडेन ते चर्चा करतले. तशेंच वेवसायीक माचयेरेत ते वांटो घेतले. केंद्र सरकारान फाल्यां सावन 15 सप्तकांखातीर पेट्रोल, डिझेल आनी विमान इंधनाचेर सुधारीत निर्यात कर लागू केल्यात. ह्या चालीवरवी अस्तंत आशियातल्या संकश्टाक लागून निर्माण जाल्ल्या अनिश्चिततये मदीं पेट्रोलियम उत्पादनांची फावो ती देशी उपलब्धताय सुनिश्चित करपाचो हेत आसा. सरकारान फुडल्या म्हयन्याच्या 1 तारखेसावन अंदू 31 ऑक्टोबर मेरेन कापसाच्या आयातीचेर तात्पुरती सूट दिल्या. कापूस शेतकारांचे हित मुखार दवरून हो निर्णय घेतला अशें कापड मंत्रालयान अधिसुचोवणेंत सांगलां. कापसाच्या ऑफ सिझनांत चालीक लायिल्ल्या ह्या उपायाक लागून कापड उद्देगा खातीर कापसाची फावो ती उपलब्धताय सुनिश्चित जातली, एमएसएमईक आदार मेळटलो आनी भारतीय कापडाची स्पर्धात्मकताय घटमूट जातली अशें म्हळां. ह्या उपायावरवी शेतकारांचे हित राखून बाजारांत स्थिरताय सुनिश्चित जातली हाचेर मंत्रालयान भर दिलो. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलावरवी आयकतात.
1: तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमकां फॉलो करात, आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
0: आता मुखावेल्यो खबरो. वेंचणूक आयोगान आपली कायदेशीर चौकटी आनीक घटमूट करपा खातीर नवी दिल्लीत भारतीय वेंचणूक आयोगाच्या सल्लागारांची राष्ट्रीय परिशद 2026 आपयल्या. परिशदेचे उक्तावण करतना मुखेल वेंचणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हांणी सांगले की फेर रोलातल्यान फेर वेंचणूक जाता. देशभरातल्या न्यायालयांमुखार आयोगाचे प्रतिनिधित्व करपा खातीर सल्लागारांनी केल्ल्या समर्पित यत्नांची तांणी तोखणाय केली. परिशदेत सर्वोच्च न्यायालयात आणि देशभरातल्या वेगवेगळ्या उच्च न्यायालया मुखार आयोगाचे प्रतिनिधित्व करपी आदोगाद, आयोगाचे मुखेल कार्यकारी अधिकारी आणि वरिष्ठ अधिकारी ह्या वेळार हजर आशिल्ले. संवसारीक भलायकी संघटनेचे सरचिटणीस टेड्रोस अदनोम गेब्रियसीस हांणी काँगो आणि युगांडा हांगा इबोला प्रकल्पाक जाप दितना प्रवासाचेर बंदी घाल्ली वा सिमो बंद केल्ल्या देशांनी ह्या उपायांचेर परतून विचार करचो अशें सांगला. ह्या प्रकोपाचे केंद्र आशिल्ल्या उदेन काँगोच्या बुनिया हांगा उलयतना तांणी अशा निर्बंधांक लागून प्रकोप नियंत्रण चड कठीण जावंक शकता अशें सांगला. तांच्या बुनिया भेटीचो हेतूच हो बाधित समाजाकडेन थेट संपर्क साधप आनी चड त्रास जाल्ल्या वाठारांनी

म्युझिकली यस इश्टानो, कातारांच्या खरवळीन परत एकदा तुमकां येवकार. बरोबर 8:53:22 जातात. इश्टानो, कातारांच्या खरवळीतले हे मुखावयले कातार नेविले परेरा हांचो हो आवाज.

अष्टनो हुशार आम्ही गोयकार एलिकवाज ओलाओ सुदेश भोसले हांचो जोडावाज ह्या कातारा खातीर आनी अष्टनो ह्याच बरोबर ही कार्यावळ ह्या गीता बरोबर हांगाच सोंपता.

म्युझिकली यॉर्स इष्टानोबरोबर 90 अजून 1 मिनिट आणि 55 सेकंद जातात. सदाबहार हिंदी फिल्मी गीतांच्या ह्या कार्यावळीन तुमकां माय मोगाचो येवकार. पयल्याच गीता खातीर मन्नाडे हांचो आवाज.

श्री 420 या फिल्माखा हे गीत इष्टानो लता मंगेशकर मुकेश आणि मोहम्मद रफी हांचो जोड आवाज ह्या गीता खातीर आशिल्लो. शैलेंद्र हांची ही शब्दरचना ह्या गीता खातीर तुम्ही आयकली.

आकाशवाणी पणजी केंद्राच्या खबरां विभागाकडल्यान आयिल्ले हे निवेदन. आकाशवाणी पणजी केंद्राचो खबरां विभाग पात्र उमेदवारांकडल्यान

0: हर्षनो ए भाई जरा देख के चलो दाए भी और बाए भी अनिशनो है गीत आयज सुधा इतलेच रेलेवेंट असा हर्षनो सोबीत है गीत हमें एकले मेरा नाम जोकर या फिल्मातल्यान अनिशनो आयज सुद्धा आमकां अशेंच एलर्ट रावपाची गरज आसा स्पेशली जेन्ना आमी रस्त्यार खंयसरूय वाहनान वा चलत खंयूय वयतात त्या वेळार कारण अनिशनो गोंयान फाटल्या कांय दिसां खातीर चर्चेचो एक विशय धाडला आनी तो म्हळ्यार रोड सेफ्टी आनी वाडत आशिल्ले अपघातांचें प्रमाण आनी शाणू हाकाच लागून जे येरादारीचे नेम आसा ते आमी सगळ्यांनी पाळचे पडटले त्याच बरोबर जेन्ना आमकां कोण पळयना तेन्ना सुद्दां ट्रॅफीक रुल्स आमकां फॉलो करचे पडटले आनी त्याच बरोबर रस्त्यार एलर्ट मोडार आमकां रावून त्याच बरोबर प्रत्येकान आपआपली जर जापसालदारकी जी आसा ती जर समजली जाल्यार येस एक्सिडंट्स हे उणें जावपाक शकता हातून कांयच दुबाव ना सो येस तुमी सुद्दां सेफ ड्रायवींग करात आनी आयकात ही सोबीत कार्यावळ सदाभार हिंदी फिल्मी गितांची अशानो चलती का नाम गाडी ह्या फिल्मा खातीर हे गीत तुमकां सेफ ड्रायवींग परत एकदां याद करून दिवपा खातीर किशोरदा आनी मन्नाडे हांचो जोड आवाज
1: बाजू।

अर्थानो टॅक्सी ड्रायव्हर या फिल्मातल्यान हे गीत किशोरदा आणि जॉनी वॉकर हांचो जोड आवाज, एस डी बर्मन हांचे संगीत आणि साहिर लुधियानवी हांची शब्दरचना ह्या गीता खातीर तुम्ही ऐकली. इष्टानो सदाबहार फिल्मी गीतांचा हो प्रवास तुम्ही करतात 105.4 MHz FM रेनबो सेवेत. घेता या खिणांक एक ल्हानसोच विसो.

0: एफएम रेनबोचे सप्तरंग आणि सप्तसूर पावल्यात गोयच्या घराघरान
1: हाय हाय आणि आता तर एफएम रेनबो पणजी पावता पुराय संसारांत
0: तुमच्या अँड्रॉइड फोना वेल्यान डाउनलोड करात एफएम रेनबो ऍप आणि संसाराच्या खंयच्याय कोनशातल्यान ऐकात आकाशवाणी पणजी एफएम रेनबो
1: तुमच्या फोनाच्या प्ले स्टोरान वचात मागीर सर्च बारान वचात आणि टाइप करात NEWSONAIR म्हळ्यारूच न्यूज ऑन एअर
0: ऑफिशियल प्रसार भारती ऍप तसेच लाइव्ह न्यूज सिलेक्ट करात
1: एकदा ऍप डाउनलोड जातकच तुमका जाय ती लँग्वेज म्हळ्यार भाषा सिलेक्ट करात
0: तुमच्या फोनार दिसपी रेडिओ आयकॉन पळयात आणि एफएम रेनबो गोवा सिलेक्ट करात
1: आणि मागीर ऐकात तुमच्या आवडीचे स्टेशन ऑफ द नेशन एफएम रेनबो
0: आकाशवाणी पणजी केंद्राचो एफएम रेनबो चॅनल पावता पुराय संसारभर
1: हय पुराय संसारभर

जी हाँ दोस्तों, ब्लफ मास्टर या फिर माकतीर, लता दीदी आणि मोहम्मद रफी हंसो जोड आवाज, कल्याण जी आनंद जी हंचे हे संगीत ह्या गीता खातीर तुम्ही इष्टान ऐकले. 9 वराजान 36 मिनटं आणि बरोबर 38 सेकंड जातात. सदाबहार फिल्मी गीतांची ही कार्यावळ 105.4 MHz FM रेनबो सेवेत तुमच्या खातीर सस्ता.

और सुनो क्या होगा अगर चाबी खो जाए, बॉबी या फिर मतलब है गीत लता मंगेशकर आणि शैलेंद्र हांचो हांचे हे गीत, या तुम्ही सदाबहार फिल्मी गीता खातीर ऐकले लक्ष्मीकांत प्यारेलाल हांचे संगीतबद्ध केलेले हे गीत सदाबहार फिल्मी गीतांच्या कार्यवाही निष्ठान तुम्ही ऐकले. एस नाव ग्रीन एनर्जी ऊर्जा कुशळटाय आणि टिकाऊ येरादारी खातीर आमच्या देशाचे यत्न हे चालूच असा आणि हातून भारतीय रेल्वे सुद्धा फाटी ना. भारतीय रेल्वेन बिरेस्तार दिसा हरियाणाच्या जिंद सोनीपत या विभागाचेर 10 डब्यांची हायड्रोजन इंधन हायड्रोजन फ्युल सेल ह्या तंत्रगिन्यानावरवी चलपी रेल्वे सेवेक मान्यताय दिल्या. 1200 किलोवॅट हायड्रोजन इंधन हायड्रोजन फ्युल सेल वरवीं चलपी ही गाडी बेगीनूच चडांत चड 75 किलोमीटर वराक इतल्या गतीन धांवतली. इश्टानो हायड्रोजन फ्युल सेल हे तंत्रगिन्यान जगान थोड्याच देशांकडे आसा जातून हायड्रोजन हे हवेतल्या ऑक्सिजन बरोबर रिएक्ट करता, ऑक्सिजन बरोबर प्रतिक्रिया करून उर्जा तयार करता आनी जातून विद्युत वा फॉसील फ्युल्स जे आसा अशा खंयच्याच इंधनाचो वापर जायना. इश्टानो फुडाराक सुद्दां हायड्रोजन फ्युल सेल हे तंत्रगिन्यान मेट्रो वा पब्लीक ट्रांसपोर्ट बसीस ज्यो आसात तातूंतय आमकां पळोवपाक मेळटले. जाका लागून उर्जे खातीर पेट्रोल आनी डिझल फॉसील फ्युल्स जे आसात ताचेर आमकां निंबून रावचें पडचें ना आनी त्याच बरोबर पर्यावरणाक सुद्दां हाचो फायदोच जातलो. इश्टानो ही ट्रेन सेवा बेगीनूच सुरू जातली आनी त्या उपरांत भारत हो जर्मनी जापान चीन आनी अमेरिकेचो आस्पाव आशिल्ल्या एलिट क्लबात सामील जातलो जे नितळ रेल्वे येरादारी खातीर हायड्रोजनाच्या वापराचो अभ्यास करता.

इष्टानव सदाबहार फिल्मी गीतांच्या कार्यावळीतले हे मुखावेले गीत जंजीर या फिल्मातल्यान मन्नाडे हांचो आवाज, कल्याणजी आनंदजी हांचे संगीत. हम पे आला हमने वाला हम सफर

0: हम
1: हम
2: हल्टन और श्री 420 या फिल्म अतलान है गीत लता दीदी आणि मुकेश हांचो जोड आवाज या गीता खातीर तुम्ही ऐकलो हसरत जयपुरी हाणीन रचना केले हे गीत आणि इष्टनो याच बरोबर सदाबहार हिंदी फिल्मी गीतांच्या या कार्यावळीतल्यान या खिणाक निरोप घेता.
3: महात्मा गांधीजींनी म्हणिले,
4: स्वच्छता हीच खरी देवाची पूजा.
3: या महामानवाची 150वी जयंती मनयताना ताणीच दाखवल्या वाटेवेल्यान चलपाचो संकल्प करूया.
4: स्वच्छता ही सेवा.

तुमची सांज आनिकय मोगाची करपा खातीर FM रेनबो घेवन येता तुमचे खातीर हॅलो गोंयकारा 1 फेब्रुवारी 2026 सावन सांज वेळा 8 वरांचेर कातारांची ही कार्यावळ खास तुमचे मागणेची.

0: दोन दोन चार चार पांच सात। हॅलो गोयकारा, दर आयतारा एफएम रेनबोंत सांज वेळा 8 वरांचे कातारांची ही कार्यावळ खास तुमचे मागणेची। हॅलो गोयकारा,
1: हॅलो

म्युझिकली यॉस आकाशवाणी एफ एम रेनबो. मित्रांनो, बरोबर 10:12 आणि 10 सेकंद होत आहेत. मराठी गीतांच्या ह्या मैफिलीत आपलं मनपूर्वक स्वागत आहे.

श्रोतेहो, प्रेमात पडलेल्या मनाला प्रत्येक क्षण हा सुंदर वाटू लागतो, अगदी जसं पहाटेच्या पहिल्या किरणांनी निसर्ग उजळून जातो. श्रोतेहो, जितेंद्र अभ्यंकर यांचा स्वर ह्या गाण्यासाठी आपण ऐकला. 10:22 आणि बरोबर 55 सेकंद होत आहेत. मराठी गाण्यांची ही मैफल आपण ऐकत आहात 105.4 MHz FM रेनबो सेवेत.

0: आकाशवाणी पणजी केंद्राच्या खबरां विभागाकडल्यान आयिल्ले हे निवेदन. आकाशवाणी पणजी केंद्राचो खबरां विभाग पात्र उमेदवारांकडल्यान न्यूज रीडर कम ट्रान्सलेटर म्हळ्यारच खबरो वाचपी आनी अणकारपी ह्या कामा खातीर अर्ज मागयता.
1: मतीन दौरात हे काम तात्पुरत्या कराराचेर आसा.
2: उमेदवार खंयचे शाखेची पदवी मेळयल्लो आसपाक जाय. पिराय 21 ते 50 वर्सा.
0: कोंकणी भाषेचे गिन्यान तशेंच हेर भासांतल्यान कोंकणीन अणकार करपाक येवपाक जाय.
1: निवड प्रक्रियेंत लेखी परिक्षा, मुलाखत आनी आवाजाची चाचणी जातली.
2: उमेदवारांनी थारायल्ली फी भरून आपलो अर्ज खबरां विभाग आकाशवाणी पणजी आल्तीन पणजी गोंय ह्या पत्त्यार हाडून दिवचो.
0: अधिक माहिती खातीर
1: संपर्क क्रमांक 7020672710.
0: नंबर परतून एक फावट 7020672710. ईमेल संपर्क
1: RNUAIRPANAJI@gmail.com.
0: RNUAIRPANAJI@gmail.com. अर्ज पावपाची निमाणी तारीख
1: 1 जून 2024.
0: जागे तात्पुरत्या कराराचेर आसा हे लक्षात घेवचे.
1: येयात तुमचे नाते आकाशवाणी कडेन जोडात.
3: आकाशवाणी.

रसिक हो रामदास कामत यांचे स्वर आपण ऐकले. संगीत ययाती आणि देवयानी या नाटकासाठी कुसुमाग्रजांची ही गीतरचना, पंडित जितेंद्र अभिषेकी यांचं संगीत या सुंदर अशा नाट्यगीतासाठी आपण ऐकलं.

श्रोते हो संगीत मानापमान ह्या नाटकासाठी कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांची ही गीतरचना, गोविंदराव टेंबे यांचं संगीत ह्या नाट्यगीतासाठी आपण ऐकलं.

श्रुती हो संगीत मानापमान ह्या नाटकासाठी कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांची गीतरचना गोविंदराव टेंबे यांनी संगीतबद्ध केलेली ही रचना. 10:35 आणि बरोबर 55 सेकंद होत आहेत. मराठी गीतांचा हा कार्यक्रम आपण ऐकत आहात 105.4 MHz FM रेनबो सेवेत.

नभमे गाने आक्र मिले। श्रोते हो संगीत सौभद्र या नाटकासाठी हे गाणं आपण ऐकलं। अण्णासाहेब किर्लोस्कर यांची ही गीतरचना या गाण्यासाठी

0: श्रोते हो, मनाच्या तारा हळुवारपणे छेडणारं भक्ती संगीत.
1: विष्णू माय जग,
2: तरल स्पंदन जागवणारं भावसंगीत.

0: हे सर्व मराठी गीतांच्या मैफिलीतून रोज सकाळी
1: महादेवी वाहिनीवर 9:30 वाजता
0: आणि FM वाहिनीवर 10:10
1: अगदी रोज

0: सुख म्हणजे
1: आकाशवाणीच्या पणजी केंद्रावर महादई वाहिनी 233.1 मीटर म्हणजेच 1287 किलोहर्ट्स
2: आणि FM रेनबो 105.4 मेगाहर्ट्स वर
1: ऐकत रहा मराठी गीतांची मैफल
2: अगदी रोज।

श्रोते हो, केतकी माटेगावकर यांचे स्वर ह्या गाण्यासाठी आपण ऐकले. मराठी गाण्यांचा हा कार्यक्रम 105.4 MHz FM रेनबो सेवेवर आपण ऐकत आहात.

श्रुतेहो शंकर महादेवन यांचे हे स्वर आणि याचबरोबर मराठी गीतांचा हा कार्यक्रम श्रुतेहो इथेच संपन्न होत आहे. आकाशवाणी एफ एम रेनबो म्युझिकली युअर्स. यशानो कायच खिणा भीतर माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी हांची देशवासियांक केल्ले संबोधन मन की बात तुमकां कायच खिणा भितर आयकपाक देता.

0: आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेल्यान ही वितरावणी आसा एफएम रेनबो सेवेची. माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी हांणी देशवासियांकडे साधिल्लो संवाद मन की बात तुम्ही आयकलो. दिल्ली केंद्रावेल्यान ही कार्यावळ आम्ही सहक्षेपीत केली. आमच्या स्टुडिओतल्या घड्याळांत 11 वरां जावन 32 मिनटं आनी 55 सेकंद जाल्यात. माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी हांच्या मन की बातचो आता हो आसा कोंकणी अणकार.
1: म्हज्या मोगाळ देशवासियांनो नमस्कार. मन की बात ह्या कार्यक्रमांत परत एक फावट तुमचे वांगडा संपर्क साधपाक म्हाका खूब खोस भोगता. देशातल्या वेगवेगळ्या वाठारांनी आमच्या देशातले लोक देश आनी समाजाच्या फायद्या खातीर अशी अद्भुत कामां करतात आनी ती आयकून आमकां एक नवी उर्बा मेळटा. हांव आयच्या ह्या कार्यावळीची सुरवात एथलेटिक्सांतल्या देशाच्या अशाच यशान करतलो. कांय दिसा आदीं झारखंडांतल्या रांची शारांत राष्ट्रीय वरिश्ठ एथलेटिक्स फेडरेशन सर्त जाल्ली. देशभरांतल्यान सुमार 800 खेळगड्यांनी वांटो घेतिल्लो. गुरिंदरवीर सिंग, विशाल टिके, तेजस्वी शंकर, देव मीणा आनी कुलदीप कुमार अशे वेगवेगळ्या सर्तींनी

FM Rainbow Chee with Rauni Asai 105.4 MHz Zanjir tumhi aikatat danparchya sabhet lyoyo tar ek var karyavoy 12 vara jaun 10 minta jatat ya uprant dispor vitravpacha tar ek var karyavoy inchi hi ruparesha talthariat filmi sangitache raikat chitraranjan karyavoy inchi hi ruparesha samjhala uprant 12 vara 15 mintanche ek var jaun 5 mintanche rastli katara donak natya sangeet पश्चिमी संगीताच्यो तरेकवार कार्यावळी 2:30 सावन पयला सुवातेर जुक बॉक्स 3 कंट्री म्युझिक 4:05 आरजेस चॉईस आणि 5:10 पॉप टाईम पश्चिमी संगीताच्यो ह्यो तरेकवार कार्यावळी 5:30 मेरेन सांजवेच्या प्रसारणात 5:35 सावन परतून एकदा तरेकवार कार्यावळी सुरवेक भावगीत रेनबो सांज 6:05 भाऊच्या बलकाव कार्यावळीचो वेळ 7:10 माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी हांणी देशवासियांकडे साधिल्लो संवाद मन की बातचो कोंकणी अणकार 8 तुमकां आयकपाक मेळटलो उपरांत हॅलो गोंयकारा न्यूज 8 हे खबरापत्र दिल्ली केंद्रावेल्यान संक्षेपीत केल्या उपरांत पश्चिमी संगीत 9:15 संडे ऑन द रॉक्स फोन इन रिक्वेस्ट कार्यावळ 10:05 आणि सॉफ्ट रॉक म्युझिक 11:10 FM रेनबोच्या वितरावणीत आमचं तुमचं हो सांगात मध्यान रातच्या 12:05

एफएम रेनबो च्या वितरावणीत ऐकपैन तुमच्यात सांगतान फुडें वतना आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनला वेल्यान ह्या उपरांत दिसभर वितरावपाच्या कांय मुखेल अशा कार्यावळींची ही रुपरेषा. ह्या खिणाक म्हादय चॅनलाचेर चालू आसा अस्तुरी कार्यावळ यशस्विनी हे वळेरेंत राखी पानवेलकार हांची उशा नाईक हांणी घेतिल्ली मुलाखत आमी वितरायतात. तशेंच स्वर संगम कार्यावळींत 12:30 कांतारां कोंकणीतल्या युवाणीत 5:30 सायनेक्स सोजा हांणी सादर केल्ली कथा अरिष्टांतल्यान बेसांव कातारांची कार्यावळ आसतली 6:35 तर 7:00 नाट्य संगीत चावडेर कार्यावळींत 7:30 स्वातंत्र्यवीर सावरकर ह्या आख्यानाचेर किर्तन तुमकां आयकपाक मेळटलें. किर्तनकार आसात सुहास लक्ष्मण वजे. ऐकपेनो माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी हांणी देशवासियांकडे साधिल्लो संवाद मन की बातचो कोंकणी अणकार रातच्या 8:00 दिल्ली केंद्रावेल्यान तरेकवार कार्यावळी आमी सहक्षेपीत करतले. 9:15 स्पॉटलायट रुपकाची राष्ट्रीय कार्यावळ 9:30 तर संगीताची अखिल भारतीय कार्यावळ रातच्या 10:00 म्हादय चॅनला वेल्यान ह्या उपरांत दिसभर वितरावपाच्यो ह्यो आशिल्ल्यो तरेकवार अश्यो कार्यावळी तुम्ही आयकली कार्यावळींची ही रुपरेषा.

FM रेनबोच्या वितरावणीत आमच्या सगळ्या ऐकप्यांपुरतून एकदा माय मगाचं योकार आमच्या स्टुडिओतल्या घडे आणि 12 वाजून 16 मिनिटं जातात. तालथरात फिल्मी संगीताची रायकत चित्ररंजन.

अनु मलिकांच्या संगीत निर्देशनाखाला श्रेया घोषाल हिणी गायली ही रचना साया फिल्मातली. आणि ह्या उपरांत चित्ररंजन कार्यावळ फुडें व्हरतना कुलदीप सिंग हांचे संगीत साथ साथ ह्या फिल्मा खातीर जगजीत सिंग आणि चित्रा सिंग हांचे आवाज.

सात साथिया फिल्मा खातीर जगजीत सिंग आनी चित्रा सिंग हांचे आवाज, कुलदीप सिंग हांचे संगीत, जावेद अख्तर हांची रचना. तुम्ही ताल धरला फिल्मी संगीताचेर आयकत चित्ररंजन. 12:32 जातात. मुखेल खबरो.

नमस्कार, हांव मानसी आनी ह्यो आसात कांय मुखेल खबरो. एडमिरल कृष्ण स्वामिनाथन हांणी आयज नौदळाचे 27वे मुखेली म्हण काम सांबाळे. संरक्षण सचीव राजेश कुमार सिंग हांणी आयज सिंगापुरांत आयआयएसएस शांग्रिला संवाद 2024 न्यूझीलंडाचे संरक्षण मंत्री ख्रिस पेंक आनी सिंगापूरचे संरक्षण मंत्री चान चुन सिंग हांचे कडेन संवाद साधलो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आयज लोकमाता अहिल्याबाई होळकर हांकां तांच्या जयंती निमतान श्रद्धांजली ओपली. सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टांत प्रधानमंत्री मोदी हांणी सांगला की तांची बुद्धी, करुणा आनी भौशीक कल्याणा खातीर केल्ल्या अखंड समर्पणाक लागून पुराय राष्ट्र तिचो आदर आनी तांकां मानान याद करता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज सकाळी 11 आकाशवाणीचेर जावपी मन की बात कार्यावळींत देश विदेशांतल्या लोकांकडेन संवाद साधलो. ऑपरेशन सिंदूर वेळार भारतीय नौदळान पाकिस्तान नौदळाक तांच्या बंदरांनीच मर्यादित रावपाक लायिल्ले अशें संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हांणी सांगला. म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष मिन युंग हलेंग 5 दिसांच्या भारत भोंवडेर नवी दिल्लींत पावले. काल बिहारांतल्या गयाक महाबोधी देवळांत तांणी पुजा केली. केंद्र सरकारान फलासावन पेट्रोल, डिझेल आनी विमान इंधनाचेर सुधारीत निर्यात शुल्क लागू केल्यात. वेंचणूक आयोगान आपली कायदेशीर चौकटी अदीक घटमूट करपा खातीर नवी दिल्लींत भारतीय वेंचणूक आयोगाच्या सल्लागारांची राष्ट्रीय परिशद 2024 आपयल्या. नवी दिल्लीच्या आयजीआय विमानतळाचेर स्कायकास्ट प्रणाली सुरू केल्याची केंद्रीय नागरी विमानन मंत्री राममोहन नायडू हांणी तोखणाय केल्या. आयपीएल क्रिकेटांत आयज अहमदाबादाच्या नरेंद्र मोदी स्टेडियमाचेर गुजरात टायटन्स आनी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आड फायनलीचो खेळ जातलो. भारतीय हवामान खात्यान केरळ, माही, तामिळनाडू, पुडुचेरी आनी कराईकरांत बुधवार मेरेन उटंगराचो पावस पडपाचो अदमास उक्तायला. आनी आकाशवाणी पणजी कॅज्युअल असायनीज न्यूज रिडर कम ट्रान्सलेटर ह्या वर्गवारींत तात्पुरत्या

0: FM रेनबो च्या वितरावणीत आमच्या सगळ्या ऐकम्यात परतून एकदा माय मगाचा येऊकार तालथरात फिल्मी संगीताचे ऐकत चित्ररंजन.
1: Hey man, you dig this sort of music, eh? You like it?

एफएम रेनबो च्या वितरावणी एक तुम्ही ताल ठरला फिल्मी संगीताचेर ऐकत चित्ररंजन कार्यावळ फुडें व्हरतना अनूप घोशाल राहुल देव बर्मन हांच्या संगीत निर्देशनाखाला तांचो हो आवाज मासूम ह्या फिल्मा खातीर गुलजार हांचे गीत

0: तुमची सांज आनिकय मोगाची करपा खातीर FM रेनबो घेवन येता तुमचे खातीर हॅलो गोंयकारा 1 फेब्रुवारी 2026 सावन सांजवेळा 8 वरांचेर कातारांची ही कार्यावळ खास तुमचे मागणेची. तुमच्या लागींच्यांक घरच्यांक मेसेज करात. आमचो नंबर असा 8380071054. ना तर फोन करून तुमच्यांनी तुमची मेसेज पावू येता. आमचो नंबर 2421285 आनीक 2224457. हॅलो गोयकारा.
1: काली रे बुम बंग बंग बुम बंग बंग बुम बंग जाता.
0: दर आयतारा FM रेनबोंत सांजवेळा 8 वरांचेर कातारांची ही कार्यावळ खास तुमचे मागणेची. हॅलो गोयकारा.
2: हॅलो गोयकारा.
3: कातारांचे कार्यावळींत ह्या उपरांत एंथनी सैन आनी संगती.
4: ए फर्नांडीस, इच्छेत कोणाक जाय? मिस्टर ना, मिस ना, कांयच ना. म्हाका दिसता इच्छेत म्हाकाच जावंक जाय, कित्याक म्हजें नांव एन फर्नांडीस. पूण इच्छेत म्हज्या भावाकूय जावंक येता, कित्याक ताचें नांव एंथनी फर्नांडीस. उपडटली आनी पळयतली इच्छेत कोणाक पळयतली. माय डार्लिंग स्वीट हार्ट एंथनी, एंथनी इच्छेत म्हज्या भावाक आयल्या. Since the day I met you, darling, for the dance, your image has not vanished.

0: नमस्कार, हांव मानसेणी होसात काय मुखेल खबरो. एडमिरल कृष्ण स्वामिनाथन हांणी आयज नौदळाचे 27वे मुखेली म्हण काम सांबाळे. भारतीय नौदळ राष्ट्राच्या हिताची राखण करपा खातीर सदांच जागृत आसता आणि अनिश्चित आशिल्ल्या प्रादेशिक सुरक्षा वातावरणात सक्रियपणान तैनात आसा. हातात घेतल्या उपरांत प्रसारमाध्यमांक संबोधित करतना एडमिरल स्वामिनाथन हांणी ही माहिती दिली. संरक्षण सचिव राजेश कुमार सिंग हांणी आयज सिंगापुरांत आयएसएस शांग्रिला संवाद 2026 कडेक न्यूझीलंडाचो संरक्षण मंत्री क्रिस पिंक आनी सिंगापुराचे संरक्षण मंत्री चान चुंग सिंग हांचे कडेन संवाद सादलो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आयज लोकमाता अहिल्याबाई होळकर हांकां तांच्या जयंती निमतान आर्गां ओपल्यात. सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टांत प्रधानमंत्री मोदी हांणी सांगला की तांची बुद्धी, करुणा आनी भौशीक कल्याणा खातीर केल्ल्या अखंड समर्पणाक लागून पुराय राष्ट्र तिचो आदर आनी तांकां मानान आयज याद करतात. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आपल्या मन की बात कार्यावळींत गोंयचे निवृत्त शिक्षकांक प्रेरणादायक यत्नाचेर भर दिलो, जांच्या निर्धाराक लागून तांच्या थळाव्या वाठारांत बऱ्याच काळा सावन चलत आयिल्लो उदकाचो प्रस्न सोडोवपाक मजत जाली. गोंयच्या माडी तळप म्हाली तळप वाठारांत निवृत्त शिक्षक बाळकृष्ण अय्यान एक सामुदायीक आव्हान सेवा मिशनाक रुपांतरीत केले. उत्तर प्रदेशातले आकाश गुप्ताजी आनी गोंयचे बाळकृष्ण अय्या ह्या सारखेले लोक उदका संवर्धनाच्या मळार मुखार आसात. अशे तरेन टिकाऊपणाचो महत्वाचो संदेश लेगीत ते दितात.
1: घरचे म्हागेले उदक जे आसा हे सादारण फेब्रुवारी पर्यंत लागी 500 घरां मेळटाले आणि नंतर ते फक्त खावचे पुरते घरा कडेन येऊन मेळटाले लोकांक. पण डिमांड त्या जाय तितले चढ उदका साठी लोकांनी म्हाका त्रास केलो आणि हांवें दुसरो जागो घेऊन थंय बांय मारली आणि योगायोगान म्हाका त्या बांयी उदक चड मेळ्ळें. आणि थंच्यान जवळ जवळ 80-90 पायप घरा कडेन घालून हांवें ते उदक पयले घरा कडेन हाडले आणि परत दुसरो पंप लावून हांगच्यान ते बाकीच्या लोकांक दिवच्या साठी हांवें पायपांनी मुखार पुश केले.
0: ऑपरेशन सिंदूर वेळार भारतीय नौदळान पाकिस्तान नौदळाक तांच्या बंदरांनीच मर्यादित रावपाक लायिल्ले अशें संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हांणी सांगला. विचारांत आणि कृतीत नवनिर्माण केल्यार लष्करी क्षमताय उदरगत जातली अशें संरक्षण मुखेली कर्मचारी लेफ्टनंट जनरल एनएस राजा सुब्रमण्यम हांणी आयज सांगले. देशांतलो नवो सीडीएस म्हण प्रभार घेतल्या उपरांत प्रसारमाध्यमांक संबोधित करतना जनरल सुब्रमण्यम हांणी सशस्त्र दळ, उद्देग, शिक्षणीक मळार स्टार्टअप आनी संशोधन पर्यावरण प्रणाली मदीं चड सहकार्य जाल्यार आधुनिकीकरणाक मुखेल सक्षम करपी थारतले हाचेर भर दिला. नवी दिल्लीच्या आयजीआय विमानतळाचेर स्कायकास्ट प्रणाली सुरू केल्ल्याची केंद्रीय नागरी विमानन मंत्री राममोहन नायडू हांणी तोखणाय केल्या. आयपीएल क्रिकेटांत आयज अहमदाबादाच्या नरेंद्र मोदी स्टेडियमाचेर गुजरात टायटन्स आनी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू हांच्या आड फायनल जातली. भारतीय हवामान खात्यान केरळ, माहे, तामिळनाडू, पुडुचेरी आणि कराईकलांत बुधवार मेरेन उटंगराचो पावस पडपाचो अदमास उक्तायला. आणि आकाशवाणी पणजी कॅज्युअल असायनीज न्यूज रिडर कम ट्रान्सलेटर ह्या वर्गवारीत तात्पुरत्या कराराचेर पात्र उमेदवारां कडल्यान अर्ज मागयता. अर्ज करपा खातीर निमाणी तारीख 1 जून अशी आसा. अधिक माहिती खातीर 7020-672710 ह्या क्रमांकाचेर संपर्क साधचो. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

श्रोते हो नाट्य संगीत आपण ऐकता आहात एफ एम रेनबोच्या प्रसारणात. कार्यक्रमाची ही सुरुवात होते ज्योत्स्ना मोहिले आणि विश्वनाथ बागुल यांनी गायलेल्या प्रीतिसंगम नाटकातील प्रल्हाद केशव अत्रे यांच्या पदानं. संगीत होतं वसंत देसाई यांचं. कार्यक्रमात यानंतर भालचंद्र पेंढारकर

भालचंद्र पेंढारकर यांचा हा स्वर सौभद्र नाटकासाठी अण्णासाहेब किर्लोस्करांचं हे पद. श्रोतेहो, नाट्यसंगीताच्या कार्यक्रमात यानंतर कुमार गंधर्व तुलसीदास या नाटकासाठी ही रचना आणि संगीत गोविंदराव टेंबे यांचं.

पंडित कुमार गंधर्व यांचा स्वर गोविंदराव टेंबे यांची रचना तुलसीदास या नाटकासाठी. नाट्यसंगीताचा हा कार्यक्रम FM रेनबोच्या प्रसारणात आपण ऐकता आहात. यानंतरचं पद काही क्षणातच. आपल्या जडणघडणीत आकाशवाणीची भूमिका असते फार महत्वाची. आकाशवाणी करते आपल्यावर चांगले संस्कार.

0: आकाशवाणीबद्दल.
1: गोव्याचे माननीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत व्यक्त करतायत आपले विचार.
2: मी लहानपणापासून आकाशवाणी ऐकतो, आजही ऐकतोय, आपणही सर्वांनी ऐकावी ही विनंती.

0: हे सर्व मराठी गीतांच्या मैफिलीतून रोज सकाळी
1: महादेवी वाहिनीवर 9:30 वाजता
0: आणि FM वाहिनीवर 10:10
1: अगदी रोज

0: सुख म्हणजे
1: आकाशवाणीच्या पणजी केंद्रावर महादई वाहिनी 233.1 मीटर म्हणजेच 1287 किलोहर्ट्स
2: आणि FM रेनबो 105.4 मेगाहर्ट्स वर
1: ऐकत रहा मराठी गीतांची मैफल
2: अगदी रोज

श्रोते हो एफ एम रेनबोच्या प्रसारणात पुन्हा एकदा आपलं स्वागत नाट्य संगीताच्या या कार्यक्रमात. यानंतर प्रल्हाद केशव अत्रे यांचं पद प्रीतिसंगम नाटकासाठी, वसंत देसाई यांचं संगीत, गायक कलाकार उदयराज गोडबोले आणि सहकारी.

प्रल्हाद केशवत्रे यांचं पद. प्रीतिसंगम या नाटकासाठी उदयराज गोडबोले आणि सहकाऱ्यांनी गायलेलं संगीत होतं वसंतराव देसाई यांचं. नाट्यसंगीताचा हा कार्यक्रम एफ एम रेनबोच्या प्रसारणात आपण ऐकत आहात. कृष्णाजी प्रभाकर खाडीलकरांच्या मानापमान या नाटकासाठी हे पद, संगीत गोविंदराव टेंबे यांचं, गायिका बकुळ पंडित.

कृष्णाजी प्रभाकर खाडीलकरांच्या मानापमान या नाटकासाठी हे पद होतं गायिका बकुल पंडित. नाट्यसंगीताचा हा कार्यक्रम FM रेनबोच्या प्रसारणात आपण ऐकलात.

श्रोतेहो 2:30 झालेले आहेत. आपला निरोप घेते मी चारुशीला. यानंतर पश्चिमी संगीत प्रियांकाच्या साथीनं. या क्षणी मुखेल खबरो ऐकत राहा फॅमिली रेनबो.

0: नमस्कार, हांव मानसी आनी ह्यो सातकाय मुखेल खबरो. एडमिरल कृष्ण स्वामीनाथन आयज नौदळाचे 27वे मुखेली म्हण काम सांबाळे. भारतीय नौदळ राष्ट्राच्या हिताची राखण करपा खातीर सदांच जागृत आसता आनी अनिश्चित आशिल्ल्या प्रादेशिक सुरक्षा वातावरणात सक्रियपणान तैनात आसतात. सुत्रां हातात घेतले उपरांत प्रसार माध्यमांक संबोधित करतना एडमिरल स्वामीनाथन हांणी ही माहिती दिली. संरक्षण सचिव राजेश कुमार सिंग हांणी आयज सिंगापुरांत आयआयएसएस शांग्रीला संवाद 2024 कडीक न्युझीलंडाचो संरक्षण मंत्री ख्रिस पँक आनी सिंगापूरचे संरक्षण मंत्री चान चून सिंग हांचे कडेन संवाद सादलो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आयज लोकमाता अहिल्याबाई होळकर हांकां तांच्या जयंती दिसा निमतान आर्गां ओंपली. सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टांत प्रधानमंत्री मोदी हांणी सांगलें की तांची बुद्धी करुणा आनी भौशीक कल्याणा खातीर तांकां आयज पुराय राष्ट्र आर्गां ओंपता. गोंयच्या मालेतळा वाठारांत निवृत्त शिक्षक बाळकृष्ण अय्यान एक सामुदायीक आव्हान सेवा मिशनांत रुपांतरीत केला. उत्तर प्रदेशांतले आकाश गुप्ताजी आनी गोंयचे बाळकृष्ण अय्याजी सारकेले लोक उदका संवर्धनाच्या मळार मुखार आसात. अशा तरेचे शाश्वत म्हत्वाचो संदेश ते दितात.
1: घरचे म्हागेले उदक जे आसा हे सादारण फेब्रुवारी पर्यंत लागी 5-6 घरां मेळटाले आनी नंतर ते फक्त खावचे पुरते घरा कडेन येवन मेळटाले लोकांक. पूण डिमांड त्या जाय तितले चड उदका साठी लोकांनी म्हाका त्रास केलो आनी हांवें दुसरो जागो घेवन थंय बांय मारली आनी योगायोगान म्हाका त्या बांयी उदक चड मेळ्ळे आनी थंयच्यान जवळ जवळ 80-90 पायप घरा कडेन घालून हांवें तें उदक पयलें घरा कडेन हाडलें आनी परत दुसरो पंप लावन हांगच्यान ते बाकीच्या लोकांक दिवचे साठी हांवें पायपांनी मुखार पुश केलें.
0: ऑपरेशन सिंदुरा वेळार भारतीय नौदळान पाकिस्तान नौदळाक ताच्या बंदरांनीच मर्यादित रावपाक लायिल्ले अशें संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हांणी सांगला. विचारांत आनी कृतीत नवनिर्माण केल्यार लष्करी क्षमताय उदरगतीची जातली अशें संरक्षण मुखेली कर्मचारी लेफ्टनंट जनरल एनएस राजा सुब्रमण्यम हांणी आयज सांगले. देशांतलो नवो सीडीएस म्हण प्रभारी घेतल्या उपरांत प्रसार माध्यमांक संबोधित करतना जनरल सुब्रमण्यम हांणी सशस्त्र दळ उद्देग शिक्षणीक मळार स्टार्टअप आनी संशोधन पर्यावरण प्रणाली मदीं चड सहकार्य जाल्यार आधुनिकीकरण मुखेल सक्षम करपी थारतले हाचेर भर दिलो. केंद्र सरकारान फाल्यां सावन पेट्रोल डिझेल आनी विमान इंधनाचेर सुधारीत निर्यात शुल्क लागू केल्यात. वेंचणूक आयोगान आपली कायदेशीर चौकटी आनी घटमूट करपा खातीर नवी दिल्लीत भारतीय वेंचणूक आयोगाच्या सल्लागाराची राष्ट्रीय परिशद आपयल्या. आयपीएल क्रिकेट खेळात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमाचेर गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू फायनलीचा खेळ जातलो. भारतीय हवामान खात्यान केरळ, माहे, तामिळनाडू, पुदुचेरी आणि कराईकलांत बुधवार मेरेन उटंगराचा पाऊस पडपाचो अदमास उक्तायला आणि आकाशवाणी पणजी कॅज्युअल असायनीज न्यूज रिडर कम ट्रान्सलेटर ह्या वर्गवारीत तात्पुरत्या कराराचेर पात्र उमेदवारा कडल्यान अर्ज मागयतात. अर्ज करपा खातीर निमाणी तारीख 1 जून अशी आसा. अधिक माहिती खातीर 7020-7720 ह्या क्रमांकाचेर संपर्क साधचो. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

0: नमस्कार, मानसी आणि युवासात काय मुखेल खबरो. ॲडमिरल कृष्ण स्वामीनाथन आज नौदळाच्या 27व्या मुखेली म्हणताना काम सांभाळे. भारतीय नौदळ राष्ट्राच्या हिताची राखण करपाखातीर जागृत उरता आणि अनिश्चित आशिल्ल्या प्रादेशिक सुरक्षा वातावरणात सक्रियपणान तैनात असतात. हातात घेतल्या उपरांत प्रसारमाध्यमांक संबोधित करताना ॲडमिरल स्वामीनाथन हांणी ही माहिती दिली. प्रधानमंत्री मोदी यांच्या 12व्या काळात देशात वेगवेगळ्या सुधारणांवरवी क्रांतिकारी बदल 12 वर्षाच्या काळात देशात वेगवेगळ्या सुधारणांवरवी क्रांतिकारी बदल घडल्यात असे केंद्रीय कोळसा आणि खणमंत्री किशन रेड्डी यांनी सांगले. आज हैदराबादेत मन की बात कार्यावळ ऐकून मीडियाकडून उलयताना केंद्रीय मंत्र्यांनी सांगले की देशभरातले कोट्यांनी लोक दर महिन्याक ह्या कार्यावळीची आतुरतेन वाट पळयतात. फाल्यां नवी दिल्लीत जावपी दुसऱ्या भारत ऑस्ट्रेलिया संरक्षण मंत्र्यांच्या संवादाचे सहअध्यक्षपद संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि ऑस्ट्रेलियन उपप्रधानमंत्री आणि संरक्षण मंत्री रिचर्ड माल्स हांचे सहअध्यक्षपण करतले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आयज लोकमात्या अहिल्याबाई होळकर हांका तांच्या जयंती दिसा निमतान श्रद्धांजली ओपल्या. सोशल मीडियाचेर केल्ल्या पोस्टांत प्रधानमंत्री मोदी हांणी सांगले की तिची बुद्धी करुणा आणि भौशीक कल्याणा खातीर केल्ल्या अखंड समर्पणाक लागून पुराय राष्ट्र तिचो आदर आणि तांका मानान याद करता. प्रधानमंत्री मोदी हांणी आयज आपल्या मन की बात कार्यावळीत गोंयच्या निवृत्त शिक्षकाच्या प्रेरणादायक यत्नाचेर भर दिलो, जांच्या निर्धाराक लागून तांच्या थळाव्या वाठारांत बऱ्याच काळासावन चलत आयिल्ल्या उदकाचे प्रश्न सोडोवपाक मजत जाली. गोंयच्या माडितोला म्हाली तळप वाठारांत निवृत्त शिक्षक बाळकृष्ण अय्या एक सामुदायीक आव्हान सेवा मिशनात तांणी रुपांतरीत केला.
1: घरचे म्हागेलें उदक जें आसा हें सादारण फेब्रुवारी पर्यंत लागी 5-6 घरां मेळटालें आनी नंतर तें फक्त खावचे पुरतें घरा कडेन येवन मेळटालें लोकांक. पूण डिमांड त्या जाय तितले चड उदका साठी लोकांनी म्हाका त्रास केलो आनी हांवें दुसरो जागो घेवन थंय बांय मारली आनी योगायोगान म्हाका त्या बांयी उदक चड मेळ्ळें आणि थंच्यान जवळ जवळ 80-90 पायप घरा कडेन बसून घालून हांवें ते उदक पयले घरा कडेन हाडले आणि परत दुसरो पंप लावन हांगच्यान ते बाकीच्या लोकांक दिवचे साठी हांवें पायपांनी मुखार पुश केले.
0: भारतीय वायुसेनेन IL-76 स्ट्रॅटेजिक एअरलिफ्ट विमानान गजराजान भगवान बुद्धाचे पवित्र अवशेष दिल्ली सावन मंगोलिया मेरेन व्हेल्यात. विचारात आणि कृतीत नवनिर्माण केल्यार लष्करी क्षमताय उदरगत जातली असे संरक्षण मुखेल कर्मचारी लेफ्टनंट जनरल NS राजा सुब्रमण्यम हांणी आयज सांगले. सशस्त्र दळ उद्देग शिक्षणीक मळार स्टार्टअप आणि संशोधन पर्यावरण प्रणाली मदीं चड सहकार्य जाल्यार आधुनिकीकरणाक मुखेल सक्षम करपी थारतले हाचेर ताणी भर दिलो. केंद्र सरकारान फाल्यां सावन पेट्रोल डिझेल आणि विमान इंधनाचेर सुधारित निर्यात शुल्क लागू केल्यात. IPL क्रिकेटात आयज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमाचेर गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आड फायनल खेळ जातलो. भारतीय हवामान खात्यान केरळ माहे तामिळनाडू पुडुचेरी आणि कराईकलात बुधवार मेरेन उटंगराचो पावस पडपाचो अदमास उक्तायला. आणि आकाशवाणी पणजी कॅज्युअल सायनीज न्यूज रिडर कम ट्रान्सलेटर ह्या वर्गवारीत तात्पुरत्या करारचेर पात्र उमेदवारा कडल्यान अर्ज मागयता. अर्ज करपाक निमाणी तारीख 1 जून अशी आसा. अधिक माहिती खातीर 7020672710 ह्या क्रमांकाचेर संपर्क साधचो. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

नमस्कार, हांव अक्षता आणि ह्यो आसात काय मुखेल खबरो. उष्ण हवामानात देशातल्या लोकांनी चढ जतनाय घेवची आणि हे संबंधी वेगवेगळ्या सरकारी खात्यांनी जारी केल्ल्या मार्गदर्शक तत्वांक पाळो दिवचो असे आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आयज मन की बात ह्या कार्यक्रमा वरवीं केला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी मन की बात कार्यावळीन गोयचे निवृत्त शिक्षक बाळकृष्ण अय्या हांच्या यत्नांचेर भर दिलो. तांच्या निर्धाराक लागून थळाव्या वाठारांत बऱ्याच काळासावन चलत आयिल्ल्यो उदकाचो प्रश्न सोडोवपाक मदत जाली अशें प्रधानमंत्र्यांनी सांगले. नौसेना शौर्य वाटिका उक्तावण सोहळ्यांत उलोवप करताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हांणी ऑपरेशन सिंदुरा वेळार पाकिस्तानाचेर दबाव दवरपाक नौदलान म्हत्वाचो वांटो घेतलो अशें सांगलां. केंद्र सरकारान फाल्यां सावन पेट्रोल, डिझेल आनी विमान इंधनाचेर सुधारीत निर्यात शुल्क लागू केल्यात. सरकारान फुडल्या म्हयन्याच्या पहिल्या तारखेसावन अंदू ऑक्टोबर 31 मेरेन कापसाच्या आयातीचेर तात्पुरती सूट दिल्या. शेतकऱ्यांचे हीत आणि कापसाची मोल साखळी मुखार दवरून हो निर्णय घेतला असे कापड मंत्रालयान सांगला. जम्मू काश्मीरची मंत्री सकीना इटू हांणी जम्मू विभागाच्या उमाशेच्या वाठारांत येवपी सगळ्या सरकारी आणि खासगी महाविद्यालयांक 1 जून ते 15 जुलै मेरेन गिमाची सुट्टी जाहीर केल्या. आयपीएल क्रिकेटांत गुजरात टायटन्स आयज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमाचेर 2026 हंगामाच्या फायनलीन डिफेंडिंग चॅम्पियन आशिल्ल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आड खेळटलो. ही मॅच सांज वेळार 7:30 सुरू जावपाची आसा. जाल्यार आकाशवाणी पणजी केंद्राच्या खबरां विभागा वरवीं खबरां वाचक तशेंच आणकार पदा खातीर कराराचेर पात्र उमेदवारां कडल्यान अर्ज मागयल्यात आनी हे अर्ज करपाची निमणी तारीख 1 जून 2026 अशी आसा. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

आणि 8 वरांचेर आमच्या भारताचे मानाधिक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मन की बात या कार्यावळीचो कोकणी अणकार वेळपती धरत आयज FM तसेच म्हादई चॅनलाचेर रातच्या 8 वरांचेर मन की बात. मशानो मन की बात जातकच हॅलो गोंयकारा, कोकणी संगीताची पेशकश कसा तुमच्या खातीर 9 वरांचेर News@9. 9:15 ऑन द रॉक्स पश्चिमी संगीताची पेशकश. हातून तरेकवार पश्चिमी संगीत रॉक स्टायल तुमकां आयकूंक मेळटलें. 10 वरांचेर हिंदीतल्यान खबरो. 10:05 आमची फोन इन रिक्वेस्ट पश्चिमी संगीताचेर आधारीत. 11:05 इंग्लिशींतल्यान खबरो. 11:10 सॉफ्ट रॉक म्युझिक. तर मगाशान ही जाली रूपरेषा आमच्या आयच्या दिसा विदर्भी आमच्या तरेकवार अशा कार्यावळीची. 105.4 MHz FM रेनबोत आमची मुखावी कार्यावळ भक्ती गीता काय घेणारच.

श्रोते हो नमस्कार, 5:35 वेळ FM वाहिनी सादर होतोय मराठी गीतांचा कार्यक्रम भावगीत।

श्रीदेव शंकर महादेवन यांच्या स्वरात हे गीत. कार्यक्रमात यानंतर भीमराव पांचाळे. मित्रांनो, जीवन हे कधीच लहान नसतं. लोक जगणंच उशिरा सुरू करतात. हसत रहा, नेहमी हसत रहा, कधी स्वतःसाठी तर कधी आपल्या लोकांसाठी.

अगदी जपून वापरावे, कारण आपण तर बोलून कधीच विसरतो. काही माणसं बोलून नक्कीच विसरतात, परंतु लोक ते नेहमीच लक्षात ठेवतात.

0: प्लीज.
1: श्रोतेहो भीमराव पांचाळ यांच्या स्वरात हे गीत आणि कार्यक्रमाच्या शेवटी हे सुंदरसं गीत आणि बरोबर 5:58 आमच्या कोकणीतून ठळक बातम्या ऐकत राहा FM वाहिनी 105.4 MHz.

आता त्याबरोबर 6 वाजता हिंदीतून बातम्या आमच्या दिल्ली केंद्रावरून.

नमस्कार, यो आसात कांय मुखेल खबरो. सध्या उष्ण हवामान आशिल्ल्यान देशांतल्या लोकांनी चडांत चड जतनाय घेवची आनी हे संबंधी वेगवेगळ्या सरकारी खात्यांनी जारी केल्ल्या मार्गदर्शक तत्वांक पाळो दिवचो असो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी उलो मारला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आपल्या मन की बात कार्यावळींत गोंयच्या निवृत्त शिक्षक बाळकृष्ण अय्या हाच्या प्रेरणादायक यत्नांचेर भर दिलो, जाच्या निर्धाराक लागून उदकाचो प्रश्न सोडोवपाक मदत जाली. लोकांमेरेन उदक पावोवपाचो वापर करपी मड्डी तळप काणकोण हांगच्या बाळकृष्ण अय्या हाचो उल्लेख प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी मन की बात कार्यावळींत करप ही गोंया खातीर अभिमानाची गजाल अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी म्हटलां. कोंकण रेल्वेचें पावसाळी वेळापत्रक 15 जून सावन सुरू जातलें आनी ते 20 ऑक्टोबर मेरेन लागू उरतलें अशी माहिती कोंकण रेल्वेन दिल्या. हरियाणाच्या पंचकुळा जिल्ह्यातल्या रामगड हांगा आशिल्ल्या टर्मिनल बॅलिस्टीक रिसर्च लॅबोरेटरी संरक्षण संशोधन आनी विकास संघटनेच्या सुविधेन आयज उच्च दर्जाच्या बॉम्बची यशस्वी चाचणी जाली. गिरायक वेव्हार विभागाकडल्यान उत्तरेकडल्या राज्यांनी आनी केंद्र शासित प्रदेशांनी कायदेशीर मेट्रोलॉजी सुदारणांच्या अंमलबजावणीचो नियाळ घेवपाक सुरू केला. खेळ. आयपीएल क्रिकेट सर्तीन आयज गुजरात टायटन्स अहमदाबादी ज्या नरेंद्र मोदी स्टेडियमाचेर रॉयल चॅलेंजर्स बंगळूर आड खेळटलो. सांजे वेळा 7:30 वरांचेर ही फायनल मॅच सुरू जातली. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

मगाशी आम्ही पहिलीच म्हटलं की संतांनी आपल्या आध्यात्मिक प्रवचनाने आमकां पहिलीच सांगलां की रिणां मनशान रिणां केन्ना काडची न्हय. पयशांनो आयचो संवसार हो इतलो गतिमान जाल्लो आसा की सामान्य मनशांक रिणां बगर दुसरो पर्याय उरना. मनशाच्यो आशा आकांक्षा आपणाले ताकी भायर वाडत आसा आनी त्यो पुराय करपा खातीर आमच्या सारख्या साध्या मनशांक जावं सर्वसामान्य मनशांक रिणां ही घेवचीच पडटा.

योगाचे अभ्यासक सांगतात, योग हो जितले बेगीन दैनंदिन जीवनाचो भाग जाता तितलो ताजे पसून मेळपी लाभ हो अधिक असता. तुम्ही कितली जगली हाजे परस तुम्ही कितली निरोगी आयुष्य जगली हाका चड महत्व हांगा येता. आणि म्हणूनच आहार विहारा बरोबर योग या गजालीक आम्ही चड महत्व दिवप हे खूप खूप गरजेचे जावन असा अशे आमचे योग अभ्यासक आमका सांगतात.

0: नमस्कार, आकाशवाणी पणजी, हांव अक्षदा छत्रे तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. सद्याच्या उष्ण हवामानान देशातल्या लोकांनी चड जतनाय घेवची आनी हे संबंधी वेगवेगळ्या सरकारी खात्यांनी जारी केल्ल्या मार्गदर्शक तत्वांक पाळो दिवचो अशें आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी केलां. मन की बात ह्या म्हयन्याळ्या रेडिओ कार्यावळींतल्यान प्रधानमंत्र्यांनी आयज राष्ट्राक संबोधीत करताना सांगलें.
1: इस समय देश के ज्यादातर हिस्सों में बहुत गर्मी पड़ रही है. तेज धूप, गर्म हवाएं, ऐसे मौसम में अपना ध्यान रखना बहुत जरूरी है. पानी पीते रहिए, धूप में अगर निकलना ही पड़े तो थोड़ा संभल कर निकले. इस दिशा में सरकार की भिन्न भिन्न डिपार्टमेंट्स ने जो गाइडलाइंस जारी की है वो भी भूलिएगा नहीं.
0: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी मन की बात कार्यावळींत गोंयच्या लोलये काणकोणचे निवृत्त शिक्षक बाळकृष्ण अय्या यांच्या यत्नांचेर भर दिलो. तांच्या निर्धाराक लागून थळाव्या वाठारांत बऱ्याच काळासावन चालत आयिल्लो उदकाचो प्रश्न सोडोवपाक मदत जाली अशें प्रधानमंत्र्यांनी सांगले. हे बद्दल उलयतना बाळकृष्ण अय्या हांणी सांगले.
2: घरचे वाग्याले उदक जे आसा हे सादारण फेब्रुवारी पर्यंत लागी 5-6 घरां मेळटाले आणि नंतर ते फक्त खावचे पुरते घरा कडेन येऊन मेळटाले लोकांक. पण डिमांड त्या जाय तितले चड उदका साठी लोकांनी म्हाका त्रास केलो आणि हांवें दुसरो जागो घेऊन थंय बांय मारली आणि योगायोगान म्हाका त्या बांयी उदक चड मेळ्ळें. आणि थंयच्यान जवळ जवळ 80-90 पायप घरा कडेन घालून हांवें तें उदक पयलें घरा कडेन हाडलें आणि परत दुसरो पंप लावन हांगच्यान ते बाकीच्या लोकांक दिवच्या साठी हांवें पायपांनी मुखार पुश.
0: हरियाणाच्या पंचकुला जिल्ह्यात रामगड वाठारांत संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेच्या प्रयोगशाळेन आयज उच्च विस्फोटक बॉम्बाची यशस्वी चाचणी झाली. ही चाचणी टर्मिनल बॅलिस्टीक रिसर्च लॅबोरेटरीन वायुसेनेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखेखाला घडवून हाडली. सरकारान फुडल्या म्हयन्याच्या पहिल्या तारखेसावन अंदूच्या 31 ऑक्टोबर मेरेन कापसाच्या आयातींचेर तात्पुरती सूट दिल्या. शेतकारांचे आणि पुराय मोल साखळीचे हित मदीत दवरून हो निर्णय घेतला असे कापड मंत्रालयान अधिसुचोवणे वरवीं सांगले. तशेंच ऑफ सिझनान चालीक लायिल्ल्या ह्या उपायांक लागून कापड उद्देगा खातीर कापसाची फावती उपलब्धताय सुनिश्चित जातली. सूक्ष्म, ल्हान आणि मध्यम उद्योगांक आधार मेळटलो. उत्पादन खर्च नियंत्रणात उरतले आणि भारतीय कापड उद्देगाची स्पर्धात्मकताय घटमूट जातली असे सांगून ह्या उपायावरवी शेतकऱ्यांचे हित राखून बाजारांत स्थिरताय सुनिश्चित दवरपाचेर मंत्रालयान भर दिलो. केंद्र सरकारान फाल्यां सावन सुरू जावपी परवाड्या खातीर पेट्रोल, डिझेल आणि विमान इंधनाचेर सुधारीत निर्यात शुल्क लागू केलां. अस्तंत आशियातल्या संकटांक लागून जाल्ल्या अनिश्चिततेन पेट्रोलियम उत्पादनाची देशांत उपलब्धताय सुनिश्चित करपाचो हो ह्या निर्णयाचो हेत आसा. अर्थ मंत्रालयान जारी केल्ले अधिसुचोवणे प्रमाण पेट्रोलाचे निर्यातीचेर दर लिटराक 1.5 रुपया कर जाल्यार डिझेल निर्यातीचेर दर लिटराक 13.5 रुपया कर लागू जातलो. विमान इंधनाचेर आता दर लिटराक 9.5 रुपया थारायला. सुधारीत शुल्क फाल्यां सावन लागू जातले अशें कळीत केलां. आतां ही एक कळोवणी. आकाशवाणी पणजी केंद्राच्या खबरां विभागावरवी खबरां वाचक तशेंच आणकार पदा खातीर कराराचेर पात्र उमेदवारां कडल्यान अर्ज मागयल्यात. फाल्यां हे अर्ज करपाचो निमाणो दीस आसा. इत्सूक उमेदवारांनी थारायिल्ली फी भरची आणि त्याची पावती जोडून आपलो अर्ज हेड ऑफ RNU आकाशवाणी अल्तिनो पणजी हांकां सादर करचो. हवामान. भारतीय हवामान खात्यान केरळ, माहे, तमिळनाडू, पुडुचेरी बिरेस्तारा मेरेन व्हड प्रमाणांत पावस पडपाचो अदमास काडला. तशेंच फाल्यां मेरेन ओडिशा, कर्नाटक, मध्य प्रदेश आनी देशाच्या ईशान्य वाठारांनी व्हड प्रमाणांत पावस पडपाचो अदमास आसा. उदेंत राजस्थान, गुजरात, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि विदर्भात गडगड आणि गारांच्या वादळाची खर शक्यताय आसा असे हवामान.

खात्यान कळीत केला. मजगती हवामान खात्याच्या माहिती प्रमाण आयज कोकण आणि गोयात उष्ण आणि दमट हवामान असतले. खेळ. आयपीएल क्रिकेट सर्तीन आयज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमाचेर 2026 हंगामाचे निमाणे मॅचीन गुजरात टायटन्स आणि डिफेंडिंग चॅम्पियन रॉयल चॅलेंजर्स बंगळूर एकमेका आड खेळटले. सांजवेळा 7:30 वरांचेर हो खेळ सुरू जावपाचो आसा. दोनूय पंगड आयपीएलान आपले दुसरे किताब जिखपाचे दिकेन वतले. गुजरातान 2022 पहिले किताब जिखलेले जाल्यार आरसीबीन फाटल्या हंगामान पहिलेच फावट जैत मेळयली. इतल्यान हे खबरापत्र सोपले. आमचे मुखावयले खबरापत्र तुमकां आयकुपाक मेळटले फाल्यां सकाळीं 8:40 वरांचेर. नमस्कार.

0: तुमची सांज आनिकय मोगाची करपा खातीर FM रेनबो घेवन येता तुमचे खातीर हॅलो गोंयकारा 1 फेब्रुवारी 2026 सावन सांजवेळा 8 वरांचेर कातारांची ही कार्यावळ खास तुमचे मागणेची. तुमच्या लागींच्यांक घरच्यांक मेसेज करात. आमचो नंबर असा 8380071054. ना तर फोन करून तुमच्यांनी तुमची मेसेज पावू येता. आमचो नंबर 2421285 आणि 2224457. हॅलो गोयकारा. दर आयतारा FM रेनबोंत सांजवेळा 8 वरांचे कातारांची ही कार्यावळ खास तुमचे मागणेची. हॅलो गोयकारा.
1: हॅलो गोयकारा.

आपले वर्चस्व गाजयतल्या अस्तुऱ्यांखातीर खासा कार्यावळ अस्तुरी. अस्तुऱ्यांच्या कला गुणांक वाव दिवपी कार्यावळ अस्तुरी. अस्तुरी घेऊन येता आकाशवाणी पणजी बुधवार ते आयतार 12:05 आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेव चॅनलाचेर अस्तुरी.

ह्या दुसरं सप्तस्वरांच्या ह्या सप्तरंग सैमात 105.4 मेगाहर्ट्स एफ एम रेनबो तुम्ही असाल भाऊ सांगतात रेनबो सांसे करवेल स्टुडिओ तेघात बरोबर 17:58 मिळत जातात व वेळ आमच्या मुख्य खबरांचं रेनबो सांसे करवेत एक गीत तुमकां आयकूंक मेळटलें आमच्यो मुखेल खबरो जातकच आनी 7:05 इंग्लिशींतल्यान खबरो जातल्यो आनी 7:10 सावन भाऊचे बालकांव हिंदी फिल्मी संगीताची सफर तुमचे खातीर सुरू जातली. चला तशें न्हू वेळ जालो आमच्या मुखेल खबरांचो आस्वाद घेवया ह्या खिणाक मुखेल खबरांचो.

नमस्कार, हा अक्षता आणि यो आसात काय मुखेल खबरो. उष्ण हवामानात देशातल्या लोकांनी चढ जतनाय घेऊची आणि या संबंधी वेगवेगळ्या सरकारी खात्यांनी जारी केल्या मार्गदर्शक तत्वांक पाळो दिवचो असे आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आयज मन की बात या कार्यक्रमावरवी केला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मन की बात कार्यावळीन गोयचे निवृत्त शिक्षक बाळकृष्ण अय्या हांच्या यत्नांचेर भर दिलो. तांच्या निर्धाराक लागून थळाव्या वाठारांत बऱ्याच काळासावन चालत आयिल्लो उदकाचो प्रश्न सोडोवपाक मदत जाली अशें प्रधानमंत्र्यांनी सांगले. नौसेना शौर्य वाटिका उक्तावण सुवाळ्यांत उलोवप करतना संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हांणी ऑपरेशन सिंदुरा वेळार पाकिस्तानाचेर दबाव दवरपाक नौदलान म्हत्वाचो वांटो घेतलो अशें सांगले. केंद्र सरकारान फाल्यां सावन पेट्रोल

पेट्रोल डिझेल आणि विमान इंधनाचेर सुधारित निर्यात शुल्क लागू केल्यात. सरकारान फुडल्या म्हयन्याच्या पहिल्या तारखेसावन अनु ऑक्टोबर 31 मेरेन कापसाच्या आयातीचेर तात्पुरती सूट दिल्या. शेतकारांचे हित आणि कापसाची मोल साखळी मुखार दवरून हो निर्णय घेतला अशें कापड मंत्रालयान सांगलें. जम्मू काश्मीराची मंत्री सकीना इंटू हांणी जम्मू विभागाच्या उमशेच्या वाठारांत येवपी सगळ्या सरकारी आणि खासगी महाविद्यालयांक 1 जून ते 15 जुलै मेरेन गिमांची सुट्टी जाहीर केल्या. आयपीएल क्रिकेटान आयज गुजरात टायटन्सचो पंगड अहमदाबाद नरेंद्र मोदी स्टेडियमाचेर फाटले चॅम्पियन्स रॉयल चॅलेंजर्स बंगळूर हांच्या आड खेळटलो. ही मॅच सांज वेळार 7:30 वरांचेर सुरू जावपाची आसा. जाल्यार आकाशवाणी पणजी केंद्राच्या खबरां विभागावरवीं खबरां वाचक तशेंच आणकार पदा खातीर कराराचेर पात्र उमेदवारां कडल्यान अर्ज मागयल्यात. हे अर्ज करपाची निमणी तारीख 1 जून 2026 अशी आसा. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

0: आकाशवाणी पणजी केंद्राच्या खबरां विभागाकडल्यान आयिल्ले हे निवेदन. आकाशवाणी पणजी केंद्राचो खबरां विभाग पात्र उमेदवारांकडल्यान न्यूज रीडर कम ट्रान्सलेटर म्हळ्यारच खबरो वाचपी आनी अणकारपी ह्या कामा खातीर अर्ज मागयता.
1: मतीन दौरात हे काम तात्पुरत्या करारचेर आसा.
2: उमेदवार खंयचे शाखेची पदवी मेळयल्लो आसपाक जाय. पिराय 21 ते 50 वर्सा.
0: कोंकणी भाषेचे गिन्यान तशेंच हेर भासांतल्यान कोंकणींत अणकार करपाक येवपाक जाय.
1: निवड प्रक्रियेंत लेखी परिक्षा, मुलाखत आनी आवाजाची चाचणी जातली.
2: उमेदवारांनी थारायल्ली फी भरून आपलो अर्ज खबरां विभाग आकाशवाणी पणजी आल्तीन पणजी गोंय ह्या पत्त्यार हाडून दिवचो.
0: अधिक माहिती खातीर
1: संपर्क क्रमांक 7020672710.
0: नंबर परतून एक फावट 7020672710. ईमेल संपर्क
1: RNUAIRPANAJI@gmail.com.
0: RNUAIRPANAJI@gmail.com. अर्ज पावपाची निमाणी तारीख
1: 1 जून 2024.
0: जागे तात्पुरत्या कराराचेर आसा हे लक्षांत घेवचे.
1: येयात तुमचे नाते आकाशवाणी कडेन जोडात.
3: आकाशवाणी.
4: तुमची रोजची दुपार करा सप्तरंगी.
5: FM रेनबो वर तुमच्यासाठी दर दिवशी मराठी संगीताचा खजिना.
6: 2 ते 2:30 या वेळेत
7: हा छंद जीवाला ला विपिसे.
4: नादमधुर चित्रपट गीते चित्रगंधामध्ये मनातले सुरीले तरंग भावतरंग. सदाबहार नाट्य संगीत.
5: FM रेनबो 105.4 MHz तुमच्यासाठी देतोय दर दिवशी मराठी संगीताचा खजिना. दुपारी 2 ते 2:30 या वेळेत
6: FM रेनबो
5: संगीताची सप्तरंगी दुनिया.

एकशे पाच हो चार मेगाहर्ट्झ एफ एम रेनबोट भाऊच्या बलकावर सुरू असतात. 7:20 जायत आहे. ऐकू राहत आमच्या कोकणीतल्या प्रादेशिक खबरो आणि 7:30 जाऊन भाऊच्या बलकावर.

0: आडखळ वा त्रास जावचो न्हय म्हूण कोंकण रेल्वेन सगळ्या प्रवाशांक योग्य आनी कायदेशीर तिकीट बाळगून प्रवास करपाचे आवाहन केला. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागावरवी आयकतात.
1: तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
0: कोंकण रेल्वेचे पावसाळी वेळापत्रक 15 जून सावन सुरू जातले आणि ते 20 ऑक्टोबर मेरेन लागू उरतले अशी माहिती कोंकण रेल्वेन दिल्या. कोंकण रेल्वे महामंडळा वतीन पावसाळ्या आदीची कामां नेटान सुरू आसात. त्याच वांगडा कांय सुवातींनी ट्रँक दुरुस्त करप, माती काडप, तशेंच रोलबाची मांगणी करप आणि हेर कामां बेगोबेग करपाचे आदेश दिल्यात. ही सगळी कामां 14 जून मेरेन पुराय जातली आणि ताच्या उपरांत पावसाळी वेळापत्रक लागू जातले अशें कोंकण रेल्वेच्या सुत्रांनी सांगला. योग जिविता मुखार जावपाक घराघरांनी योग जावप गरजेचे आसा अशें प्रतिपादन प्राध्यापक मीनानाथ उपाध्ये हांणी शिरोडा केले. निसर्गाच्या सानिध्यात आशिल्ल्या चिकनगाळ शिरोडा वाठारातल्या ओजस्वी जंगल रिसॉर्ट ह्या सभामंडपान बोरी शिरोडा परिसरातल्या योग साधकां खातीर आयोजित केल्या योग आनंद मेळाव्यान मुखेल सोयरे म्हूण प्राध्यापक उपाध्ये उलयताले. संतुलित आहार आणि प्राणायामा आदी योगाभ्यास करून दुयेसां मुक्त भलायके भरिल्ल्या जिविताचो आनंद घेयात आणि हेरांकूय आनंद दियात अशें तांणी फुडें सांगले. श्री जयंत प्रभुदेसाय हांची सगळ्यांनी या वेळार बऱ्याच वर्सा योगशास्त्राचो प्रचार आणि प्रसार केल्ल्या खातीर उपकार मानले. शंखनाथ आणि श्री गणेश तवनान सुरू झाल्या ह्या मेळाव्यात योगसाधकांनी सामूहिक प्रार्थना आणि हनुमान चालिसेचे पठण केले. दिवचलचे एक नामनेचे साहित्यिक रवींद्र फुगेरी हांच्या मजो दिवचलचो यादी या पुस्तकाचो प्रकाशन सुवाळो दिवचलचे आमदार डॉ चंद्रकांत शेटये हांचे हस्तुकी झालो. शेटये सभागृहात झाल्या या पुस्तक प्रकाशनान सोहळ्याक मुखेल सोयरे म्हूण आमदार डॉ चंद्रकांत शेटये हाजीर आशिल्ले. तांचे सांगतान खाशेले सोयरे म्हणून मये मतदारसंघाचे आदले आमदार तशेंच उद्देजक प्रवीण साठिये हाजीर आशिल्ले. रवींद्र भवन साखळीच्या वाठारांत सरकारी नगर वाचनालयान हालींच 3 दिसांचे गिमाळी शिबीर आयोजित केले. शालेय विद्यार्थ्यां खातीर आयोजित केल्ल्या ह्या 3 दिसांच्या गिमाळी शिबिरांत रामकृष्ण गवस हांणी विद्यार्थ्यांक मार्गदर्शन केले. दिवचलच्या इनरव्हील क्लबान आमोणे साखळी हांगसर बांदिल्ल्या बस स्टॉप शेल्टरचे उक्तावण मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांच्या हस्तुकी हालींच केले. सामाजीक उपक्रम येवजणे खाला इनरव्हील क्लब दिवचल हांणी साखळी मतदारसंघातल्या आमोणे हांगसर मंदार राव सरदेसाई हांणी दान केल्ल्या जमनीचेर प्रवासी बस स्टॉप शेल्टर उभारला. खेळ आयपीएल 2026 क्रिकेट सर्तीची फायनल आयज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमाचेर गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स मंगळूर ह्या पंगडां मदीं जातली. आता कांय वेळान 7:30 ही मॅच सुरू जातली. हवामान पणजी वेधशाळेन दिल्ले माहिती प्रमाण 1 जून ते 6 जून मेरेन राज्यांत हलको ते मध्यम स्वरुपाचो पावस पडपाचो अदमास आसा. 2 आणि 3 जूनाक राज्यान येलो अलर्ट जारी केला. आयज पणजे चडांत चड तापमान 35.4 डिग्री सेल्सियस आणि उण्यान उणे 28.8 डिग्री सेल्सियस जाल्यार मुरगांवां चडांत चड 35 डिग्री सेल्सियस आनी उण्यान उणे 28.3 डिग्री सेल्सियस नोंद केला. परतून एक फावट मुखेल खबरो. सध्या उष्ण हवामान आशिल्ल्यान देशातल्या लोकांनी चडांत चड जतनाय घेवची आनी संबंधित मार्गदर्शक तत्वांक पाळो दिवचो असो उलो प्रधानमंत्र्यांनी मारला. प्रधानमंत्र्यांनी आपल्या मन की बात कार्यावळींत गोंयच्या बालकृष्ण अय्या हाच्या प्रेरणादायक कामाची तोखणाय केल्या. लोकां मेरेन उदक पावोवपाचो वावर करपी मड्डी तळप काणकोण हांगच्या बाळकृष्ण अय्या हाचो उल्लेख प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी करप ही गोंया खातीर अभिमानाची गजाल अशें मुखेलमंत्र्यांनी म्हटलां. आनी कोंकण रेल्वेचे पावसाळी वेळापत्रक 15 जून सावन सुरू जातले आनी ते 20 ऑक्टोबर मेरेन लागू उरतले अशी माहिती कोंकण रेल्वेन दिल्या. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो. आमचें फुडलें खबरापत्र तुमकां फाल्यां सकाळीं 7:25 आयकुपाक मेळटलें. तो मेरेन नमस्कार.

जी हाँ दोस्तों, वेलकम बैक 105.4 मेगाहर्ट्झ एफएम रेनबो तुमका सगळ्यांक माय मोगाचो येवकार. सुरू जाता भाऊचे बलकांव. भाऊचे बलकांवांत सहभागी जायात 2421285 ह्या नंबराक कॉल करून 2224457 ह्या नंबराचेर कॉल करून.

0: जी हा तसं गीताची संगीताची मैफिलीन भाऊच्या बालकावन हो कार्यावळीतलो पहिलो कॉल पळय आमच्या संगाताक कोण असा तो. हॅलो
1: हॅलो
0: हा नमस्कार.
1: नमस्कार.
0: ये सतन बाब
1: या
0: या खंयचे गीत जाय सांगात. शान फिल्मातले येस डेफिनेटली. कोणा डेडिकेट करू सुद्धा. या थँक्यू व्हेरी मच. टेक केअर. श्रेष्ठ निश्चित हो आशिल्लो आमचो सातान. ताणें मागला शान ह्या फिल्मातले खंयचे गीत. सो मोहम्मद रफी हांचो आवाज.

सो 7:50 जातात. 105.4 मेगाहर्ट्झ एफ एम रेनबो तुम्ही असा भाऊ सांगता भाऊच्या बलकावर सुंदरशी गीतांची पेशकश आणि या पेशकशीतल्यान एक भावना निर्माण जाता. त्या भावनेतल्यान हे संगीताचे विश्व आणि या संगीताच्या विश्वान ह्या खेळाक उदित नारायण आणि अनुराधा पौडवाल.

जी हाँ दोस्तों, 105 और 4 मेगाहर्ट्ज़ एफएम रेनबो तुम्हें साथ भाऊ संगतक भाऊ से बलकवन भाऊ से बलकवन ही सुंदर से गीता जासवत गेता बरोबर 8 वर्ष जे आमच्या भारताचे मानाधिक पंतप्रधान नरेंद्र मोदी हांची मन की बात ह्या कार्यक्रमाचो कोकणी अणकार तुमका ऐकूंक मेळटलो. पूण ताचे पयली आमच्यो मुखेल खबरो. माशानो भाऊच्या बलकवन निमणी पेशकश उशा उत्तम हांचो आवाज.

तुस 105.4 MHz FM रेनबोत 105.4 MHz-ांचेर हे तरेकवार गीतांची पेशकश कायकणातच हॅलो गोयकारा आयकूंक रवात.

जी हेलो सो हेमा सरदे से हैं जावा जत है गीत अशिले 105.4 मेगाहर्ट्ज़ एफएम रेनबो तुम्हें सद्भाव संगत हलो गोयकार आहे कारवे तुम्ही लगे मुजरत आमच्या वडा सहभागी जायत आमचो नंबर 8380071054 8380071054 आमचो नंबर असा आणि टेक्स्ट करपा खातीर तुम्ही हो नंबर मुजरत वापरात नाजाल्यार कॉल लेगीत करूं येता 222-4457 ह्या नंबराचेर. सो कार्यावळींतलो पयलो मॅसेज कार्मो आमकां युके सावन हो मॅसेज धाडटा.

0: तू कितें म्हणूंक सोदताय?
1: हांव जायतें म्हणूंक
0: लोकांक तर कोंकणीक आतां म्हळ्यार लोकां लागीं नाचोंक जाता.
1: आरे तूं पळयलो कितें सोदमताय? तूं सोदमताय इंग्लीश कांतारा म्हणल्यार लोक इंग्लीश भाशेन नाचता म्हणून.
0: डेफिनेटली लोक नाचता फॉक्स ट्रॉट चा चा चा हसल बस स्टॉप.
1: अरे फॉक्स ट्रॉटाक कोंकणी नांव ना रे इंग्लीश कित्याक सांगता? डू यू नो द नेम ऑफ द फॉक्स ट्रॉट इन कोंकणी?
0: व्हाट इज इट?
1: द नेम ऑफ द फॉक्स ट्रॉट इन कोंकणी इज अंतोन जुआव फर्नांडीस.
0: अरे वा. अरे आणि चा चा चा?
1: चा चा चा इज पेद्रू कायतान रोद्रिगीस.
0: आणि बस स्टॉप
1: दुमिंग इनास पियादाक पोस्कोटो. यू डोंट नो एनीथिंग.
0: इन इंग्लिश आय विल सिंग इन इंग्लिश द सेम सॉन्ग आय वॉन्ट यू टू सिंग इन कोंकणी. आय चॅलेंज यू.
1: यू चॅलेंज
0: मी? थाउजंड्स?
1: नॉट थाउजंड बट रुपीज.
0: रुपीज
1: एनी?
0: ऑल राईट. स्टॉप द वर्ल्ड अँड लेट मी ऑन. आय एम टायर्ड ऑफ गोइंग राउंड अँड राउंड.
2: जी हां दोस्तो, फक्त आणि फक्त 10 मिनटां उरिल्ली आसा आमची हॅलो गोंयकार ही कार्य सोपोवपाक. हॅलो गोयकार ही कार्य तुमच्या सांगात आसा तुमचोच भाऊ आयताची सांज तुमच्या सांगात. हॅलो गोयकारा 8 ते 9 ह्या वरां मजगती इशानू तुमचे जायते टॅक्स्ट अजून वाचपाचे उरिल्ले आसा. मुखारलो टॅक्स्ट देविदास गावस फ्रॉम पणजी आयकूंक मागता. आमचे कडेन आमचे गोंय हे गीत आनी डॅडिकेट करता ताजे सगळे इश्ट आनी FM आयकुपी सगळ्यां खातीर. मुखारलो मॅसेज इनोसेंट डिसुजा म्हणटा की इनोसेंट डिसुजा गिरी म्हापसा रावपी कांपाला हे गीत आपणाक आयकुपाक दी. आणि हे गीत गावपी आल्फ्रेड रोज डॅडिकेट करता सगळे तरणाटे जे गोयांत रावता ताचे खातीर. सो इनोसेंट बाब तुझे खातीर वेचला हे गीत. दोनूय गीतां ह्या किनाक बॅक टू बॅक आमचे गोंय आणि त्याच्या उपरांत कांपाला.

0: din gorgora, moa tosiso, campala, campala, campala.
1: जी हाँ दोस्तों, अल्फ्रेडो सांसो सुंदर सावज कंपाला है कि फक्त चार मिनटं उरिल्ली आसा बरोबर नवराचेर न्यूज एट नायन आमच्या दिल्ली केंद्रावेल्यान तुमकां आयकूंक मेळटले. त्यावेळी दोन टॅक्स्ट अजून वाचपाचे उरिल्ले आसा. एक जावन आसा आल्फर डिसोजा फ्रॉम चिपळे पैंगीण, तो आमचे कडेन आयकूंक मागता एक गीत. आल्फर बाब तुजे आवडीचें गीत डेफिनेटली तुमकां आयकूंक मेळटलें. आल्फर डिसोजा फ्रॉम चिपळे पैंगीण. आनी मुखावलो टॅक्स्ट बेनिकुलासो फ्रॉम वास्को आमचे कडेन आयकूंक मागता. हांव सायबा पलतरी वेता हें गीत बाय सोनिया शिरसाट. चला तेष्टानो, संगीताचे मैफिलीन सोनिया शिरसाटाच्या आवाजांतल्या ह्या गितान आमचे कार्यावळीची आमी सांगता करता. तुमचो निरोप बघता तुमचोच भाऊ. 105.4 मेगाहर्ट्झाचेर आयकून रावत बरोबर नवराचेर न्यूज एट 9.